पार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 64, दशक 5, समास 5। जय जय रघुवीर समर्थ। नाना क्षेत्रांची परीक्षा, नाना घरांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना होणारी परीक्षा, नाना समयांची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे। अनुमान परीक्षा, नाना नेमस्त परीक्षा, नाना प्रकारची परीक्षा हेही ज्ञान नव्हे। नाना विद्येची परीक्षा, नाना कलेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना सृष्टीची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे। नेमके बोलणे, तात्काळ प्रत्युत्तर देणे, शीघ्र कवित्व करणे हे ज्ञान नव्हे। नेत्रपल्लवी, नादकला, करपल्लवी, भेदकळा, स्वरपल्लवी, संकेतकळा, काव्यकुशल, संगीतकला, नृत्यकला, सभाचातुर्य, शब्दकला हे ज्ञान नव्हे। वाग्विलास, मोहनकला, रम्यरसाळ गायनकला, हास्यविनोदकामकला हे ज्ञान नव्हे। नाना लाघवे चित्रकला, नाना वाद्य संगीतकला, नाना प्रकारे विचित्रकला हे ज्ञान नव्हे। आदि करून 64 कला या पेक्षाही वेगळ्या कला, नाना 14 विद्या सर्वसिद्धी हे ज्ञान नव्हे। सगळ्या कलांमध्ये प्रवीण आहे, विद्येमध्ये परिपूर्ण आहे, कौशल्य आहे, पण तरी त्याला ज्ञान म्हणताच येणार नाही। जे ज्ञानासारखे वाटते पण मुख्य ज्ञान आहे ते वेगळेच आहे। जिथे संपूर्ण प्रकृती ही मिथ्या आहे, दुसऱ्याच्या मनातले जाणावे हे खरे ज्ञान आहे असे वाटते, पण हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे। महाअनुभव हाच श्रेष्ठ आहे। मानस पूजा करताना चुकला, कोणीतरी बोलावले असे ते नाही। अंतरस्थिती जाणली त्याला परमज्ञाता म्हणतात, परंतु जोपर्यंत मोक्षप्राप्ती होत नाही तोपर्यंत तेही ज्ञान नाही। अनेक प्रकारची ज्ञाने ही आपल्याला दिसतात, परंतु ज्याच्यामुळे सायुज्य मुक्ती होते ते ज्ञान वेगळे आहे। ते ज्ञान कसे आहे, त्याच्यामुळे समाधान मिळते ते मला वर्णन करून सांगावे असे शुद्ध ज्ञान विचारले, त्याची माहिती पुढच्या समासामध्ये देत आहे। श्रोत्यांनी अवधान दिले पाहिजे। जय जय रघुवीर समर्थ। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे बहुधा लक्षणनाम समास पंचम समाप्त। दशक 5, समास 6, शुद्ध ज्ञान लक्षण। जय जय रघुवीर समर्थ। आता ज्ञानाचे लक्षण आहे का? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आपल्याला आपणच पाहणे म्हणजे ज्ञान। मुख्य देवाला जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य अनित्य यांचा विचार करावा, याला ज्ञान असे म्हणतात। जिथे दृश्य प्रकृती बाजूला होते, पंचमहाभूतांची जाणीव नष्ट होते, त्याला ज्ञान असे म्हणतात। मनबुद्धीला न समजणारे, जिथपर्यंत तर्क पोहोचत नाही, ज्याचा उल्लेख सगळ्यांच्या पलीकडचे असा होतो, त्याला ज्ञान असे म्हणतात। जिथे दृश्यभान नाही, जिथे जाणीव हे अज्ञान आहे, त्याला शुद्ध स्वरूप ज्ञान असे म्हणतात। सर्व साक्षी तुर्यावस्था त्याला ज्ञान म्हणतात, पण ते केवळ पदार्थ ज्ञान आहे। दृश्य पदार्थ पाहणे म्हणजे पदार्थ ज्ञान, शुद्ध स्वरूप जाणावे त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात। हा भाग इथे समाप्त झाला, पुढील कथा ऐकूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काळजी करायचीच तर नामाची करा. आपण असं पाहतो की आज जे दुःखाचं वाटतं तेच पुढं सुखाचं होतं, आणि जे सुखाचं आहे असं आज वाटतं तेच पुढं दुःखाला कारणीभूत होतं. तुम्हाला जे सुखदुःख येतं ते भगवंतापासून येतं म्हटलं तर दुःखाचं कारण काय? जोपर्यंत परक्यानं दिलेलं दुःख भगवंतानंच दिलेलं आहे असं वाटत नाही, तोपर्यंत आपण भगवंताचे झालेलो नाही. आपण घाबरतो केव्हा? तर आपला आधार सुटला म्हणजे. जे जे होतं ते रामाच्या इच्छेनं होतं असं समजावं. संकट देवानं आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचं होऊन असं भ्यावं का? समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू. प्रत्यक्ष संकटाचं निवारण जर करता येतं तर मग भीती कशाची करायची? मुळात जी भीती नाही ती तुम्ही मनानं निर्माण करता, ह्याला काय म्हणावं? अहो, खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचं सुखदुःख कुणी करतो का? तसं व्यवहारामध्ये आपण वागावं. सुखानं हुरळून जाऊ नये आणि दुःखानं अस्वस्थ होऊ नये. असं व्हायला आपलं मन शांत राहणं जरुरीचं असतं. जोपर्यंत मी करता आहे अशी भावना असते तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात. म्हणून कर्तेपण रामाकडे द्यावं आणि देहानं कर्तव्यात राहून मन शांत ठेवावं. परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा असं म्हणावं. परिस्थितीच बदल असं देवाला म्हणू नये. ज्याप्रमाणे एखादं विष रक्तात मिसळावं त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनलेली आहे. त्याला वरून औषध लावलं तर उपयोग होत नाही. यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचं इंजेक्शनच पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारणीभूत होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानंच पोट भरलं की रोग्याला अन्न जात नाही. त्याप्रमाणे ज्याला काळजी फार आहे त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. या काळजीचे आईबाप तरी कोण आहेत? देहबुद्धीमुळं आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावरती पूर असं विचित्र असायचंच की नाही? अहो, भगवंताचं स्मरण करत गेल्यानं आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो. वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात. खरं म्हणजे एकच स्थिती कधी कायम राहत नाही, म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते तितकंच नाम आपल्याला तारतं. तरीसुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो, याला काय म्हणायचं? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असं समजावं. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसं टिकेल याची करा. नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन करतो आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक सिद्धपुरुषांच्या समाधी आहेत आणि या समाधीस्थळांची माहिती घेऊन ती माहिती एका वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली होती आणि याच सगळ्या लेखांचं एकत्रित संकलन म्हणजे अवलियांचे जनस्थान हे पुस्तक. या पुस्तकातील पुढील कथा आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कथेचं नाव आहे सद्गुरु दादासाहेब चिटणीस. तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे. गुप्ते महाराजांच्या समाधीस्थळी आणखी दोन समाधी आहेत. त्यापैकी एक आहे भाईनाथ महाराज कारखानीस यांची, तर दुसरी आहे दादासाहेब चिटणीस यांची. दादासाहेब चिटणीस हे पराकोटीचे अवलिये जनस्थानी होऊन गेले. त्यांचे नाव मधुसूदन दामोदर चिटणीस. त्यांना सर्वजण दादासाहेबच म्हणत. त्यांच्यावर लहान असल्यापासून गुरूंचा वरदहस्त होता. दादासाहेबांचा जन्म 15 ऑक्टोबर 1914 पंचवटीतील गोसावी वाड्यात त्यांचा जन्म झाला. दादांचा जन्म झाला त्यावेळी गोपालदास उर्फ नरसिंग महाराज जन्मस्थानी आपल्या लीला दाखवत होते. त्यांचे या बालकावर लक्ष होते. दादासाहेबांचे वडील दामोदरराव रोज ऑफिसमधून आल्यावर श्री काळारामाचे दर्शन घेत आणि नंतर पूर्व दरवाजावर बसत असत. या दरवाजावर नरसिंग महाराज उभे राहून साधना करीत. दामोदरराव आणि नरसिंग महाराज यांची रोजच दृष्टादृष्ट होत असे, परंतु बोलणे होत नसे. एक दिवस दामोदरराव रोजच्यासारखे घरी आले, परंतु लहानगा दादा खूपच आजारी असल्याने काय करावे, राम मंदिरात जावे की नाही अशी त्यांची चलबिचल झाली, पण मात्र एका क्षणापुरतीच. दुसऱ्याच क्षणी ते उठले आणि मंदिरात गेले. दर्शन घेतल्यावर पूर्व दरवाजावर बसलेले असताना अचानक नरसिंग महाराज त्यांना बोलले, जा लड़के को लेके आना. त्यांनी असे म्हटल्यावर दामोदररावांना खूप आनंद झाला. ते लगोलग घरी गेले आणि 6 महिन्याच्या दादाला घेऊन महाराजांकडे आले. महाराजांनी लहानग्या दादाला मांडीवर घेतले आणि आपल्या लोटीतून बरेचसे दूध त्याला पाजले आणि म्हटले, 16 साल तक लड़का तेरा, बाद में मेरा. दामोदररावांना हे काही कळले नाही. ते दादांना घेऊन घरी आले तर प्रकृतीत चांगलाच फरक पडला होता. दादांचे वडील दामोदरराव खूपच धार्मिक वृत्तीचे होते, त्यामुळे घरात पूजा अर्चा चालत असे. दादांना लहानपणापासूनच पूजेचे वेड होते. तसे ते खोडकरही होते. केराची गाडी चालवणे, वाळत घातलेले मीठ मुठा भरून खाणे, काडतूस दगडाने फोडणे असे उद्योग ते करीत. एकदा तर दिंडोरीच्या जंगलात गेले असता त्यांनी वाघाची पिल्ले झोळीत घालून घरी आणली होती. दिंडोरीहून नाशिकला बदलून आल्यावर दादा पुन्हा येथील सवंगड्यांमध्ये रममाण झाले, परंतु तोपर्यंत नरसिंग महाराज ब्रह्मानंदी विलीन झाले होते. त्यामुळे दादाला आता कोणाच्या पायावर घालावे असे दामोदररावांना झाले होते. तोपर्यंत दामोदररावांची ओळख गजानन महाराज गुप्ते यांच्याशी झाली होती. ते साधू पुरुष आहेत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता, कारण त्यांची राहणी अत्यंत साधी होती, कोणतेही अवडंबर नाही, नेहमी थट्टा मस्करी करीत. एखाद्या वेळी लहर आली तर शिव्याही देत, हे साधू पुरुष कसे असा विचार सुरू असताना, तो सत्पुरुष आहे त्याचा अनुग्रह घे, कृतार्थ हो, संधी दौडू नको असा दृष्टांत दामोदररावांना झाला. वडिलांच्या त्यांच्याकडे जाण्याने दादासाहेबांचाही गुप्ते महाराजांकडे जाण्याचा मार्ग खुला झाला. तरीही दादा त्यांना साधू मानत नसत. 1932 दादांना दृष्टांत व्हायला सुरुवात झाली. त्यांना वचन दिल्याप्रमाणे नरसिंग महाराज स्वप्नात मार्गदर्शन करीत, परंतु देहधारी गुरु असावा म्हणून विचार केला असता गजानन महाराजांनी त्यांना सांगितले, तू माझ्यापेक्षा मोठ्या गुरूंकडे आहे, त्यांची परवानगी झाल्यासच मी तुला स्वीकारू शकतो. त्याप्रमाणे दादांच्या दृष्टांतात एक दिवस नरसिंग महाराजांनी माझेच बाळ आहे पदरात घ्या म्हणून गजानन महाराजांना सांगितले आणि दादांसाठी परमकृपेचा मार्ग मोकळा झाला. पुढे गजानन महाराजांनी

जात असत. अनेकदा त्यांच्याकडे येणाऱ्या भाविकांनी हा अनुभव घेतलेला आहे. गंगेवरील अनेक साधू दादांना पूर्वीपासून ओळखत असल्यासारखे त्यांच्याशी बोलत, त्यांना मिठी मारत. दादाही अगदी वेदांताच्या चर्चा त्यांच्याशी करीत. 1943 मिलिटरी ऑर्डिनन्स ऑफिस उघडले. त्यावेळी दादा तेथे नोकरीस लागले. त्यांच्या घरी नोकरी मागण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. दादा कुणालाही सांगत, गेटवर ये. तो आला की दादा त्याला नोकरीला लावून घेत असत. दादांकडे कोल्हापूरच्या राणी ताराबाई यांचे सचिव भेटण्यासाठी येत असत. त्यांना दादांचा अनुभव होता. त्यांनी राणीसाहेबांजवळ तो वर्णन केला. त्यावेळी राणींनी त्यांना कोल्हापूरला बोलवून घेतले. 2-3 दिवस दादा तेथेच राहिले. या दिवसांमध्ये राणीला खूप चांगला अनुभव आला. त्यामुळे त्यांनी पाद्यपूजा करून त्यांना 25,000 रुपये देऊ केले. परंतु दादांनी ते परत केले आणि नाशिकला निघून आले. पुढे राणीसाहेब त्यांना घर घेऊन देते म्हणून मागे लागल्या. दादांनी मात्र कर्ज काढून घर घेतले. गजानन महाराजांचे एक शिष्य घाणेकर यांना हा वृत्तांत कळल्यावर त्यांनी दादांना विचारले की पैसे का नाही घेतले. तर दादांनी खुलासा केला. राणी म्हणाल्या की तू सर्व सोडून येथे येऊन राहा. घरच्या लोकांचा खर्च मी करेन, परंतु मला कुणाची बांधिलकी नको म्हणून मी पैसे घेतले नाहीत. अशा प्रकारे अतिशय साधेपणाने जीवन जगणारे हे दादा. दादांची हटयोगाची साधना नरसिंग महाराजांकडे झाली. तर गजानन महाराजांनी दादांना राजयोगाची साधना करण्याचा मार्ग सांगितला. दादा महाराज हे शांतीचा महासागर होते. भाईनाथ कारखानीस यांच्याविषयी नेहमी म्हणत की माझा मधू हिमालयापेक्षा मोठा आहे. जो जेवढा मोठा आहे तेवढा कधी प्रकटच झालेला नाही. सोहम संप्रदायातील भक्तांसाठी त्यांनी खूप कष्ट सहन केले. अशा या महान अप्रसिद्ध नाथयोग्याचे नाशिक येथे 1988 गणेश चतुर्थीला महानिर्वाण झाले. त्यांची समाधी गोदाघाटावर गुप्ते महाराजांच्या समाधी शेजारी आहे. धन्यवाद. रसिक हो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो,
1: आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे आलेत आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. महाशब्दे सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार
1: सर. आपण जो काही कार्यक्रम करतो आहोत लवाद या विषयावरती, त्याचे आपले जे भाग झालेले आहेत
2: होय,
1: त्याच्याबद्दल श्रोत्यांच्या प्रतिक्रिया पण खूप छान येत आहेत.
2: अच्छा,
1: त्याच्यामुळे आता पुढे पुढे काय हा पण भाग
2: बरोबर
1: श्रोत्यांशी पण हे होत आहे.
2: खरं
1: तर आपण आजच्या भागाला सुरुवात करूयात.
2: होय
1: सर, आपण चर्चा करत होतो त्याप्रमाणे सलोख्याची कार्यपद्धती
2: होय
1: या विषयावर आपण बोलत होतो. तर समझोता करारामध्ये कुठल्या बाबी अंतर्भूत केल्या जातात
2: या समझोताच्या करारा

0: मध्ये म्हणजे काही काही वेळा दोन पक्ष असतात किंवा दोनापेक्षा जास्त पक्ष असू शकतात, तर या सगळ्या पक्षांना ज्या काही मान्य असलेल्या बाबी असतात किंवा अटी असतात शर्ती असतात त्या सगळ्या त्याच्यामध्ये अंतर्भूत केल्या जातात.
1: मग या हा करार जो आहे हे कोण तयार करतो?
0: त्याच्यामध्ये जो आपण मध्यस्थ म्हणतो म्हणजे ज्याला आपण कन्सिलिएटर असं म्हणत असतो, तर तो हा मध्यस्थ हा करार तयार करतो. ती पद्धत थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. प्रथम तो जो मध्यस्थ असतो तो त्या कराराचा मसुदा तयार करतो आणि मग त्याच्यावरून परत कुठलेही आणखी नवीन वाद उत्पन्न होऊ नये किंवा होऊ शकतील अशा ज्या बाबी असतात त्या बाबी तो त्या मसुद्यातून टाळतो. मग त्या पक्षामध्ये त्या जर का दोघं जण पक्ष असतील किंवा ते दोघांपेक्षा जास्त असेल तर त्या सर्व पक्षांना तो त्याची एक एक प्रत देतो आणि त्यांच्यामधून त्यांच्याकडून काही त्यांना वाचल्यानंतर काही योग्य सूचना जर का आल्या तर त्याचा तो त्याच्यामध्ये अंतर्भाव करून पुन्हा एक नवीन मसुदा तयार करतो. आणि तो जोपर्यंत तो मसुदा सगळ्या पक्षांना मान्य होत नाही तोपर्यंत ते म्हणजे ते जी प्रक्रिया चालूच राहते आणि ती तो मसुदा पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्या मध्यस्थाची म्हणजे कन्सिलेटरची असते.
1: सर हा करार तर तयार झाला पण हा वैध आहे हे कसं ठरवतात?
0: बरोबर. तर ज्या करारावरती मान्यतेची मोहोर म्हणून सगळे संबंधित जे पक्ष असतात ते पक्ष आणि हा जो मध्यस्थ असतो कन्सिलेटर यांनी जेव्हा सह्या केलेल्या असतात तोच जो करार असतो त्या कराराला वैध असा मानला जातो. हल्ली तो करार 500 रुपयाच्या स्टॅम्पावरती केला जातो.
1: पण या समझोत्याचं स्टेटस किंवा स्थिती ही कशी असते?
0: मी मागे सांगितलं त्याप्रमाणे आर्बिट्रेशन आणि कन्सिलेशन ऍक्टमध्ये या कलम नंबर 30 अन्वये या कराराला आर्बिट्रल अवॉर्ड याचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामुळे तो समकक्ष मानला गेलेला आहे. म्हणजे जसं काही आपण कोर्टाने जो निर्णय दिलेला असतो तेच त्याचं स्टेटस असतं.
1: आणि मग त्याचा परिणाम काय असतो? मग
0: त्याचा परिणाम म्हणजे आर्बिट्रल अवॉर्डमुळे जे स्टेटस दिल्यामुळे आवश्यकता वाटल्यास कार्यवाहीसाठी दोघांपैकी एक पक्ष न्यायालयाची मदत घेऊ शकतो.
1: सर आता हे करार आणि त्याचा ह्या सगळी जी आपण प्रोसिजर समजून घेतली
0: हो
1: याची गोपनीयता कशी पाळली जाते हो?
0: याच्यामध्ये ना संपूर्ण गोपनीयता पाळली जाणं हे सगळ्या पक्षांना आणि मध्यस्थाला अतिशय बंधनकारक असतं. मध्यस्थ आणि त्या वादामधले जे सगळे पक्ष असतात त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेविषयी समझोत्यातल्या करारातला जो केला असतो त्यातल्या शर्ती अटी इत्यादी संबंधी पूर्णपणे गोपनीयता बाळगणं हे बंधनकारक असतं. फक्त त्याच्या कार्यवाहीसाठी म्हणजे जे काही आवश्यक असतात त्या बाबी त्या फक्त त्याला उघड करता येऊ शकतात, इतर गोष्टी नाही.
1: सर खरंच तुम्ही खूप छान माहिती देता आहात. या सगळ्या प्रोसिजरची या कन्सिलिएशनची ही जी कारवाई पूर्ण होते ही कधी संपुष्टात येते?
0: ज्या दिवशी या समझोता करारावरती सगळ्या पक्षांच्या सह्या होत्यात आणि शेवटी मध्यस्थाची सही होती त्याच दिवशी ही प्रक्रिया संपुष्टात येते. मी त्या दिवशी त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होतं आणि काही काही वेळेला मध्यस्थसुद्धा सर्व पक्षांशी चर्चा करून समझोता झाल्यामुळे आता ही प्रक्रिया संपुष्टात आलेली आहे असं तो लेखी पण जाहीर करू शकतो आणि तसंच सर्व संबंधित पक्षांना मध्यस्थाकडून लेखी कळवलं जातं.
1: सर तुम्ही छान सांगतात पण याच्यातूनच मला काही अजून प्रश्न पडलेत.
0: हो
1: आणि मला असं वाटतं वेळ संपत आली
0: होय
1: त्यामुळे आपण इथे थांबूयात पण पुन्हा परत आपण भेटणार आहोत. तर श्रोते हो तुम्ही ऐकत आहात लवाद या विषयावरती कृष्णभूषण महाशब्दे यांचे विचार. त्यांच्याशी आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. सावित्री अॅबॅकसच्या आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज सुद्धा आणखीन एका अॅबॅकसच्या सावित्रीला घेऊन मी आपल्या स्टुडिओत हजर झालेले आहे, खास रसिकांबरोबर त्यांचा संवाद साधण्यासाठी. मंडळी आज आपल्या इथे स्टुडिओत उपस्थित आहेत खास यावल इथून आलेल्या योगी ज्ञानेश्वर गुंजाळ मॅडम. त्या ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेट असून सुद्धा आपल्या रोजच्या प्रॅक्टिस बरोबर त्यांनी अॅबॅकसचं शिक्षण घेऊन मुलांना ज्ञानदानाचं काम त्या सध्या पार पाडत आहेत. या दोन्ही आघाड्यांवर त्या कशा पद्धतीनं विहार करतात किंवा कशा पद्धतीनं हे सगळं त्या सांभाळत आहेत, अॅबॅकसशी त्यांचा संबंध कसा आला हे सगळंच त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया. त्यांचं आपण सुरुवातीला स्वागत करूया. योगीताई खूप खूप स्वागत त्यांच्या कार्यक्रमात. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळ खान्देश, जळगाव जिल्हा, यावल तालुक्यामध्ये. माझं सासर आणि चोपड्याचं माझं माहेर आहे.
0: बरं, जसं मी आता सुरुवातीची ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही ऍडव्होकेट आहात, तर मुळात हा अॅबॅकसकडे जाण्यापूर्वी हा प्रवास मला तुमचा नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की याची पार्श्वभूमी काय होती, म्हणजे घरात कोणी ऍडव्होकेट होतं किंवा तुम्हाला आवड होती, काय कसं घडलं?
1: आमच्या 7 पिढ्यात कोणी ऍडव्होकेट नव्हतं आणि स्त्रियांनी या फील्डमध्ये जाणं थोडं रिस्की वाटायचं की भांडकुदळ निघतात या अशा स्त्रिया, म्हणून असा गैरसमज असायचा. आमच्या 3-4 पिढ्यांपासून मुख्याध्यापक असण्याची परंपरा आहे, आजोबा वडील सगळे असण्याची. सो शिक्षण आणि शिकवणं हे अंगात आहे, रक्तात आहे. पण वडिलांचं स्वप्न होतं की कायदेचं नॉलेज असायला हवं प्रत्येकाला, आणि त्याने माणूस जो एक पाठीचा कणा ताट असल्यासारखा खंबीर उभा राहू शकतो, आजच्या जगात लढण्याची हिंमत येऊ शकते, तर ज्ञान असावं. सो मुलगा जर मोठा असता, आम्ही 3 बहिणी आहोत, मी मोठी बहीण, भाऊ नाही, मुलगा मोठा असता तर वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं असतं, म्हणून मी त्यांचं राहिलेलं पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडी धडपड केली आणि लॉचं शिक्षण मालेगाव आणि नाशिकमध्ये कम्प्लीट केलं.
0: अच्छा, बर. आणि मग आता हे शिक्षण पूर्ण करून किती वर्ष झाली आहेत?
1: मला साधारण 15 वर्ष झाली आहेत सनद मिळून, आणि माझी प्रॅक्टिस प्लस कंपनीची कामं आणि आता नोटरी ऍडव्होकेट म्हणून राज्यस्तरीय लेव्हलचं आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन करून एक सिलेक्शन झालंय.
0: क्या बात आहे, खूपच छान. मग आता सध्या कुठे प्रॅक्टिस करत आहात आपण?
1: माझं जळगाव जिल्हा आहे, सोबत संभाजीनगर आहे, अधूनमधून नाशिक भुसावळ इथली कामं असतात.
0: अरे वा,
1: साइड बाय साइड.
0: नक्कीच हा खूप मोठा व्याप आहे अर्थात जसं तुम्ही सांगताय. आणि मग कायद्याचं शिक्षण घेणं हे वडिलांचं स्वप्न होतं, पण मग तुमचं काही वेगळं स्वप्न किंवा काही वेगळा विचार होता का?
1: मला माझ्यातले स्किल्स वडील म्हणायचे की ओळख आणि त्या मार्गाने चाल, तुला मी पॉइंट आउट नाही करणार की तू काय करावं म्हणून, पण शिक्षक माणूस फक्त मार्गदर्शन करतो.
0: बरोबर.
1: बोलण्याचं स्किल आहे तर दोनच फील्ड असतात, एकतर वकिली एकतर शिक्षक. सो शिक्षकाचा वारसा असल्यामुळे गुण आहेत तर आपण ट्युशन घेऊन मुलांना शिकवू शकतो, मात्र वकिली हे क्षेत्र असं आहे की जिथे ज्ञानदानासोबत न्यायदानाचं पण काम करणं किंवा न्याय मिळवण्यासाठी थोडं मदत करणं हेही गरजेचं आहे. त्यातल्या त्यात त्यांनी मला अनेक शिबिरांना लहानपणापासून जोडत राहिलेत.
0: बर.
1: आरएसएसच्या संघाला जोडलं.
0: बर.
1: मी संघाची शाखा लहानपणी घेतली
0: आणि
1: तरुण वयामध्ये शाखेला 1 वर्ष माझं समाजाला दान करावं म्हणून आपण देणं लागतो समाजाचं. सो आरएसएसची 85 मुलींची शाखा चालवली वर्षभर.
0: क्या बात आहे, खूपच छान. मग नक्कीच खूप एक छान, काय म्हणतो, एक शिस्तशीर बैठक तुमच्या एकंदर सगळ्या याला आहे, आणि याच्यामध्ये मला वाटतं संघाचं पण योगदान तितकंच मोठं आहे. मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायला आवडेल, ते म्हणजे की ऍडव्होकेटचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही वकिली सुरू केली, प्रॅक्टिस सुरू केली, मग ही प्रॅक्टिस आजता गायताही आपली सुरू आहे. लग्नानंतरही मग हा प्रवास पुढे कसा चालू होता?
1: लग्न करण्याच्या आधीच, म्हणजे आमची फौजी आहेत माझे मिस्टर, बीएसएफला आहेत.
0: अच्छा.
1: सो ते बघायला आले त्यावेळेला त्यांची अट होती मी तुला सोबत नेणार नाही, घर सांभाळावं लागणार. आणि माझी अट होती की मी घर सांभाळेल पण मी चूलमूल फक्त तेवढं राहणार नाही, मी माझ्या पायावर उभी राहील. आणि या दोघांच्या अटी शर्ती मान्य करून मग अरेंज मॅरेज झालेला आहे. सो त्यांनी पण मला सपोर्ट केला की तू शिक, तुझं जेही तू आतापर्यंत नॉलेज घेतलेलं आहे, मी सोबत पार्लर केलेलं आहे, शिवणकाम भरतकाम केलेलं आहे, मी हार्मोनियमचे क्लासेस वगैरे पण घेते, आणि मार्केटिंग मधल्या माझ्या 15-20 कंपन्यांमध्ये माझे बरेचसे वर्ष, 15-20 वर्ष माझे त्याच्यात गेलेले आहे मार्केटिंग फील्डमधले. सो ह्या सगळ्या मागचा माझा प्रवास बघून त्यांनी मला पुढच्या प्रवासाला सपोर्ट केला, मी अडवणार नाही.
0: खरंच खूप छान. आणि इतकं वेगवेगळ्या पातळ्यांवरती तुम्ही इतक्या समर्थपणे काम करतायत म्हटल्यावरती त्यांनी ते अडवण्याची गोष्ट कुठे तिथे आलेली नसेलच. आता मला पुढचा प्रश्न आपल्याला असं विचारायचा आहे, ते म्हणजे की अॅबॅकस हे कसं सुरू झालं, कारण की इतकी वर्ष हे सगळं करत असतानाच अॅबॅकस करावं हा आणखीन एक मोठा दुसरा व्याप आहे, तर मग ते का सुचलं?
1: हो, अॅबॅकस हे नवीन संकल्पना ऐकण्यात आली मुलांच्या शाळांमध्ये, किंवा आता हे गणिताविषयी काहीतरी वेगळी टेक्निक आहे म्हणून मी माझ्या मुलींनाही शिकावं हा विचार आधी केला आणि त्यांना एका ठिकाणी क्लास लावलेत. बर, मात्र तिथे फी भरून 6 महिने वेळ देऊनही मला हवा तसा आउटपुट नव्हता मिळालेला. आणि त्यांचं कम्युनिकेशन बघितलं, ग्रुप बघितला, त्यातून मला हवा तसा आउटपुट नसल्यामुळे मी विचार केला की काय करावं. मग कल्पना आली वडिलांचं असं असायचं की आपण असं दुसऱ्याला नाव नाही ठेवायचं की इथे हे चांगलं नाहीये ते चांगलं नाही, त्यापेक्षा आपण स्वतः त्यात उतरायचं, आपल्याला काही चांगलं करता येतं का ते बघायचं.
0: बरोबर.
1: आणि मग ब्रेन ट्रेनची ऍड बघितली आणि युट्यूबवर व्हिडिओज बघितले, त्यानुसार मग यांना जॉईन झालो. आणि खरंच आश्चर्य पण वाटतं आणि समाधानही वाटतं की असा प्लॅटफॉर्म आहे हे आतापर्यंत का माहीत नव्हतं, इतकं मार्केटिंग फील्डमध्ये असून सुद्धा.
0: बर,
1: यांनी खरंच खूप सपोर्ट केलेला आहे, शिकवण्यापासून तर उभं राहण्यापर्यंत, म्हणजे मानसिक तयारी करणं, तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं जगावं, कसं बोलावं, इथून सुरुवात झाली. पण गरज होती मुलींपासून आणि आता ती गरज आपल्या देशापासून तर इंटरनॅशनल पर्यंत गेलेली आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे मी महाराष्ट्र भरातही क्लासेस घेतेच, मात्र स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेमधले सुद्धा मुलं माझ्याकडे ऑनलाईन क्लासेस घेत.
0: क्या बात है, खूपच छान. मला वाटतं अशा पहिल्या तुम्ही आहात की ज्यांच्याशी मी बोलते की ज्यांनी इंटरनॅशनल लेवलवरती आता क्लास सुरू केलेले आहेत. नक्की खूप छान प्रगती तुम्ही करत आहात, खूप छान वाटलं ऐकून. पण मग आता वकिलीचा व्याप आणि अबॅकसचे क्लासेस, मग त्या सगळ्या वेळा हे सगळं तुम्ही कसं सांभाळता?
1: एक करिअर आहे, एक पॅशन आहे, आवड आहे. मुलांशी कनेक्टिव्हिटी ठेवणं ही माझी आधीपासून आवड होती, शाखेपासून मला सवय लागली होती. समाजाचं देणं लागतो हे संस्कार आहेत. मग आपण बाहेर जाऊन दान धर्म, पूजापाठ नाही करू शकत, वेळात वेळ नाही काढू शकत. मग ही हा एक माध्यम असा आहे की स्वतःही प्रगती करू शकतो आणि मुलं म्हणजे पुढच्या आपला समाज आहे, पुढची पिढी ही आपला देश आहे.
0: बरोबर.
1: आजची लहान मुलं पुढचा देश आहे येणारा. जर यांना घडवलं, संस्कारक्षम बनवलं, तर कदाचित देश आणखीन दुरुस्त होईल. आपण बाहेर नाही काही करू शकत, रस्ते झाडणं किंवा दान धर्म करणं हे नाही करू शकत, पण या माध्यमातून शिक्षणही देणं होतंय, त्यांना घडवणंही होतंय, संस्कारही देणं होतंय, सोबत समर कॅम्प्स वगैरे घेणं, जेवढं देता येईल तेवढं. म्हणजे आपलं कामही चालतं, कामातून पोट भरतं, इनकम येते, घर परिवार चालतो. पण पॅशन असलं की आपण फ्रेश राहतो.
0: नक्की,
1: जिथे आवड असली ती.
0: नक्की, खूपच छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि दोन्ही गोष्टी तुम्ही खूप छान सांभाळत आहात हे तुमच्या बोलण्यात लक्षात येते, कारण की शांतपणे सगळं तुम्ही मांडताय, त्याच्यावरनच एक लक्षात येतं की कुठेही त्याची गल्लत होत नाहीये, प्रत्येक गोष्टीला तुम्ही व्यवस्थित न्याय देताय. मग आता ब्रेन ट्रेनशी जेव्हा तुम्ही जोडल्या गेल्या तेव्हा मग ते रुटीन कसं होतं, कशा पद्धतीने क्लासेस वगैरे सुरू झाले, तुम्हाला काही अडचणी आल्या का?
1: ब्रेन ट्रेनचे क्लासेस सरांनी आमच्या सगळ्यांसाठी फ्लेक्झिबल ठेवलेले आहेत. रात्रीचा जो वेळ आहे 9:30 ते 11 या वेळेमध्ये क्लास करणं सगळ्या स्त्रियांना लगभग पॉसिबल होतं. घरातली सगळी कामं आटोपून जेव्हा आपण निवांत होतो, कामाचं प्रेशर डोक्यावर नाहीये आणि अशा वेळेला काही नवीन शिकायचं म्हटल्यावर हुरूप येतो.
0: बरोबर.
1: सरांनी आमचा वेळ आणि त्यांचा वेळ असं दोघांचं मॅच करूनच आमचे क्लासेस घेतले, खूप सुंदर प्लॅटफॉर्म दिला. आणि नाईट क्लासेस अटेंड केल्यावर ऑनलाईन क्लासेस करूनही एवढं सुंदर काही आउटपुट मिळू शकतं हे कल्पनेच्या बाहेर आहे, पण ते घडून आणलं.
0: बरोबर.
1: अवघ्या नगण्य अशा जॉईनिंग फी म्हणूया, किंवा आपण एनजीओचे मेंबर बनतोय म्हणून काही किट घ्यायचंय आपल्याला मुलांना शिकवायला, तेवढ्याच एका नगण्य फी मध्ये लाखो कमवू शकतो.
0: बरोबर.
1: बिना भांडवल, प्रत्येक बिझनेसमध्ये आपल्याला भांडवल, वेळ, जागा, पैसा गुंतवावं लागतो.
0: खरे.
1: पण सरांनी आम्हाला असं घडवलं ब्रेन ट्रेनने की समाजही आहे महत्वाचा, समाज सेवाही करायची, पण पोटही भरायचंय.
0: हो.
1: तर आम्ही पैसे देखील कमवू शकतो आणि आम्ही 4 लोकांमध्ये मान सन्मानही कमवू शकतो, पुढची पिढीही घडवू शकतो.
0: नक्कीच, खूपच छान.
1: मला सोबत हेही सांगायचंय, अबॅकस जॉईन झाल्यानंतर मला अनेक अशा ऑफर्स पण आल्यात.
0: बर.
1: गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स पण आलेत. सो मी आश्रम शाळांमध्ये जाऊन 200 ते 250 विद्यार्थ्यांना प्रत्येकी बॅचनुसार आतापर्यंत साधारण 600 विद्यार्थ्यांपर्यंत आश्रम शाळेतल्या आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
0: बर.
1: अबॅकस वेदिक मॅथ्स.
0: अरे वा.
1: आणि 5 ते 6 शाळांमधल्या शिक्षकांना, आश्रम शाळेच्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलेली आहे अबॅकस आणि वेदिक मॅथ्सची.
0: बर बर.
1: आणि यानंतर पुढची जी आमची ब्रेन ट्रेनची संकल्पना आहे किंवा जी साखळी आहे रुबिक क्यूब अबॅकस रोबोटिक्समध्ये,
0: हो हो,
1: तर ही देखील आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये मला ती ऑफर मिळते. आणि सरांच्याच पेरलेल्या एका बीजमुळे आज तो वृक्ष होतोय. सो सोशल आणि गव्हर्नमेंट ह्या दोन्ही बेसिसवर, नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही बेसिसवर भगवंताची साथ आणि मोठ्यांचे आशीर्वाद, सरांचा सपोर्ट याच्याने झालंय. आणि मला हेही म्हणावं असं वाटतं की आमच्यासारखे जे खाणीमधले हिरेत, ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणू शकतो, अशा हिऱ्यांना परिवार काढतो बाहेर की चला बा तुमच्यात काहीतरी आहे, परिवार सपोर्ट करतोय.
0: बरोबर.
1: त्या हिऱ्यांना निकुंभ सरांसारखे गुरुजी मिळतात ना, ते पैलू पडतात की तुम्हाला व्हॅल्यू आहे, तुम्ही हिरे आहात पण तुम्हाला मार्केट व्हॅल्यू मिळवली पाहिजे, चार लोक तुमचं नाव निघालं पाहिजे. म्हणून सरांसारखी व्यक्ती ना शिकवत नाही नुसती की सर्टिफिकेट देणं, कोट ब्लेझर देणं, हे नाही करत आहे आम्हाला. आमची संस्था आम्हाला घडवते की तुम्ही उभं राहा, हिम्मत करा,
0: बरोबर,
1: ते पैलू पाडतात. आणि तुमचे खूप आभार मानावेसे वाटतात मॅडम सरांचे, तुमच्या रेडिओ विश्वासचे, की तुम्ही त्या पैलू पाडलेल्या हिऱ्यांना पॉलिशिंगची कामं करतायत. की तुम्ही आम्हाला एक ज्वेलर सारखं गृहित आणून देता, सगळ्यांसमोर धरून हे करतायत की चला बाबा तुमची पण ही किंमत आहे, तुम्ही जे काम करताय त्याला सपोर्ट करतायत, आणखीन पुढे जाण्यासाठी थोडी भरारी उभारी देतायत. त्यामुळे तुमचे खूप आभार. रेडिओचं आणि माझं लहानपणीचं एक रिलेशन आहे.
0: बरं, अरे वा.
1: हो, माझी एक आठवण आहे वडिलांकडे.
0: जरूर जरूर.
1: वडील नाहीये पण ते क्लोज होते. लहानपणी पहाटे 5 वाजता रेडिओ लागायचा.
0: बरोबर.
1: कंपल्सरी. त्यावर जेही लागायचं, आमची झोप मोड व्हायची म्हणून आम्ही चिडायचो की नका लावू पप्पा प्लीज, पण आकाशवाणी, संस्कृत बातम्या, मराठी गोष्टी ह्या ऐकून ऐकून आमचं बालपण गेलंय. आणि मला सांगताना भरून येत आहे की जेव्हा रेडिओ विश्वास कळालं यायचंय इथे आम्हाला बोलायचंय, मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली.
0: जरूर.
1: की तुम्ही ही परंपरा जपली आहे. आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात, सोशल मीडियाच्या काळात रेडिओ चालवणं आणि हे चॅनल्स इतके पुढेपर्यंत आजपर्यंत नेणं, तर ही खरंच एक परंपरा आहे, कोणाच्या मनाला भिडेल अशी.
0: नक्की नक्की, खरोखर
1: थँक्यू सो मच.
0: कौतुक आहे तुमचं. आणि नक्कीच तुम्ही आज जे काही तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवली की वडिलांचा एक सपोर्ट असल्यामुळे तुम्ही इथपर्यंत आल्या, त्याचबरोबर मिस्टरांचाही सपोर्ट होता. आणि जे तुम्ही खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की इतका मोठा वकिलीचा व्याप सांभाळून केवळ एकच जागी नाही तर अनेक ठिकाणं तुमच्या अंडर आहेत, तर खरोखर तुमचं कौतुक आहे. आणि सरांच्या बद्दल तुम्ही बोललात, सरांचंही खूप कौतुक आहे की ज्यांनी अशा सगळ्यांना उभं केलं आणि सगळ्यांना एक छान एक सपोर्ट दिला, एक प्लॅटफॉर्म दिला, आणि आणखीन एक नवीन ओळख तुम्हाला मिळाली. तुम्ही तर आधीच खूप छान काम करत होतातच, पण आता एक आणखीन एक त्यात नवीन जोडलं गेलेलं आहे. आणि आकाशवाणीबद्दल तुम्ही बोललात, रेडिओबद्दल बोललात, तर रेडिओचं कामच हे असतं की मुळात आपण अधिक संस्कारक्षम व्हायला रेडिओमुळे मदत होते. आणि तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं, त्यात आमचाही थोडासा वाटा आहे, ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे वडीलही तुमचे खूप छान सगळं तुम्हाला बघतायत, ऐकतायत, आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी आहेत. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली आणि तुमचा सगळा प्रवास सांगितला, तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि इथे आलात एवढ्या लांबून त्याच्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: तुमचे देखील खूप खूप आभार मॅडम, मनापासून आभार. तुम्ही आमच्यासारख्या अनेक सावित्रींना हे प्लॅटफॉर्म उभा करून दिला, संधी दिली स्वतःच्या मनातलं काहीतरी बाहेर काढणं, बोलणं, व्यक्त व्हायला. खरंच प्लॅटफॉर्म लवकर मिळत नसतो कोणाचं तरी ऐकून घेणं, म्हणून हा प्लॅटफॉर्म तुम्ही दिला. आणि या प्लॅटफॉर्मच्याच निमित्ताने मी अनेक माझ्यासारख्या सामान्य स्त्रिया, आपण काही फार विशेष नाही आहोत, सामान्य स्त्रियांना वर काढण्याचं जे काम करणारे असे गुरु आहेत, तर यांना लवकर सगळ्यांनी जोडले जावं, यांचा आमचा परिवार वाढावा, आणि अनेक स्त्रियांनी स्वतःमधले गट स्किल्स ओळखावं.
0: बरं,
1: त्यांना सगळ्यांना मी आवाहन करते, प्रत्येकात काही ना काही स्किल आहे.
0: नक्कीच.
1: बिना काही गुणांचं परमेश्वर कोणालाही उतरवत नाही,
0: फक्त
1: ते शोधावं, त्यांनी हिम्मत करावी. आणि त्यांच्या हिम्मत कुठे कमी पडत असेल तर आहेच ब्रेन ट्रेन सपोर्ट करायला. तुम्ही आहात, सर आहेत, तर नक्कीच त्यांनीही पुढे यावं, ही माझी विनंती आहे सर्व स्त्रियांसाठी की करावं त्यांनी देखील.
0: नक्कीच नक्कीच, तुमचा हा संदेश सुद्धा खूप श्रोत्यांपर्यंत पोहोचतो आहे आणि खरोखर तुमचे खूप मी मनापासून आभार मानते. मला वाटतं हा कार्यक्रम तुमचे मिस्टर जर ऐकत असतील तर त्यांना सुद्धा तुमचं खूप कौतुक वाटेल, कारण की मला आपल्याला हेच सांगायचंय, जा आवाज ऐकतात त्या तुमच्या मिस्टरांपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचलेल्या आहात, आणि त्याच्याबद्दलही तुमचं मी खूप खूप कौतुक करते. इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.

समझाओ दिल, इसको दूं या उसको दूं।

श्रोते हो मी सुषमा दाते एकेका गीतकारांची ओळख करून देते. गीतकारांची ओळख अशासाठी की आपल्याला गाणी माहीत असतात, गायक माहीत असतात, संगीतकार माहीत असतात आणि चित्रपटातले हिरो हिरोईनही माहीत असतात, पण सुंदर गीत लिहिणारे गीतकार मात्र बऱ्याचदा माहीत नसतात. आणि मग गीतकारांची गाणी आपण ऐकल्यावर वाटतं की अरे हे होते का गीतकार, कसं लिहिलं असेल त्यांनी. तर हा सगळा प्रवास आपण जाणून घेऊया. आजचे गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी.

मजरू सुलतानपुरी यांनी 1945 ते 2000 जवळजवळ 60 वर्षे हिंदी गाणी लिहिली. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की चित्रपटातलं कॅरेक्टर समजून घ्यायचं आणि कॅरेक्टर समजून घेतल्यानंतरच ते गाणं लिहायचं. त्या कॅरेक्टरमध्ये पूर्ण आत जायचं आणि त्यामुळे ते कॅरेक्टर समजलं की त्यात स्वतःला झोकून दिलं की मग त्यांना ते गाणं सुचायचं. कयामत से कयामत तक मधील नायकाचा कॉलेजमधला शेवटचा दिवस. आता मुलांनी उच्च शिक्षण घेऊन नाम कमवावं असं प्रत्येक वडिलांची इच्छा असते. पदवी प्राप्त केल्यावर पुढे काय? पण पापा कहते हे बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, हे प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं आणि तेच हे वरील गीतातनं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दुसरं दोस्ती चित्रपटातल्याही गाण्याचं उदाहरण देता येईल. मजरू सुलतानपुरी सांगत होते की दोन मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला, पण मैत्रीचे रेशमी धागे असे तोडता येतात का? आणि मग या सगळ्या विचारांमध्ये त्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलं, चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं ना दूंगा. अतिशय सुंदर गीत ऐकूया.

0: मजरूह सुलतानपुरींचं खरं नाव वेगळंच होतं. मजरूह असं खरं नाव होतं असरार हुसेन खान. त्यांचे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. मजरूह सुलतानपुरीचं शिक्षण झालं ते पर्शियन आणि अरेबियन भाषेमध्ये. मग लखनौच्या युनानी कॉलेजमध्ये त्यांनी शिकले. त्यांचं शिक्षण त्यांनी अर्धवट सोडून पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या हकीमाचा व्यवसाय सुरू केला. तसं खान घराणं हे कर्मठ होतं. स्टेरोचारीची आवड होती पण दैवी देणगी असलेल्या असरर हुसेन खानचा जन्म या घरात झाला याची जाणीव मात्र घरच्यांना नव्हती. मुलगा शेर शायरी करतो ही गोष्ट घरच्यांना एक डोकेदुखी अशीच वाटली. पण एक दिवस चमत्कार झाला. एक लखनौ मधले पिरजी बाबा नावाचे फकीर आले आणि त्या छोट्या मुलाची शायरी ऐकली आणि ते म्हणले की हा मुलगा मोठा शायर होणार आणि घराण्याचं नावलौकिक वाढवणार. या भविष्यानंतर फकीराच्या या भविष्यानंतर वडील खूप खुश झाले आणि मग वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग मुलगा पण हुशार होता. त्यांनी वडिलांना शायरी ऐकवायचं ठरवलं. पण शायरी ऐकवत असताना सुद्धा त्यांनी प्रेषित महंमदाची तारीफ करणारे काही शेर ऐकवले. मग वडिलांना हे फार आवडलं कारण शायरीतून ईश्वरभक्ती करता येते हे पाहून आई वडील खुश झाले. आणि नंतर त्यांना कुणी शायरी करताना टोकलं नाही, रागवलं नाही, त्यामुळे ते लिहायला लागले. मजरूह नावाचा गालिबचा एक शिष्य होता. असरारची शेरोशायरी ऐकून सगळ्या मित्रांनी त्यालाच मजरू हे टोपण नाव दिलं. आणि मग बनारस कडून अलाहाबाद कडून अयोध्येकडे जाताना सुलतानपूर गाव लागतं. तिथे जन्म त्यांचा झाल्यामुळे त्यांनी आपल्या टोपण नावापुढे मजरूह सुलतानपुरी असं नाव लिहिलं आणि या शायरने अवघी चित्रपट सृष्टी गाजवली.
1: देखो कसम से, देखो कसम से कहते हैं तुमसे हाँ, तुम खिजलोगे हाथ मलोगे रूठ के हमसे हाँ, देखो कसम से कहते हैं तुमसे हाँ, तुम खिजलोगे हाथ मलोगे रूठ के हमसे.

मजरूह सुलतानपुरी यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर इथं झाला. 24 मे 2000 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटपर्यंत त्यांनी शायरी, मुशायरा आणि गीत याची सोबत मात्र सोडली नाही. श्रोते हो, मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवनावर सुभाषचंद्र जाधव यांनी यहां के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी नावाचं एक पुस्तक लिहिलं. मजरूह सुलतानपुरीला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये दोस्ती मधल्या गीताला चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे 1965 मध्ये फिल्म फेअर पुरस्कार मिळाला, तर 2013 भारताच्या टपाल तिकिटावर मजरूह सुलतानपुरींचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना दादासाहेब फाळके हा सर्वोच्च मानला जाणारं पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालं. ते 1993 मध्ये मिळालं.

मजरूह सुलतानपुरी याच्यामधला मजरूहचा अर्थ घायाळ, म्हणजे त्यांच्या गीतांनी अनेकांना घायाळ केलं. इतकी सुंदर सुंदर गीतं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगावर त्यांनी लिहिली की आपण थक्क होतो. त्यांचं मदरशामध्ये शिक्षण झालं आणि पुढे ते हकीम म्हणून व्यवसाय करायला लागले. औषधोपचाराचं शिक्षण घेतलं आणि औषधोपचारासाठी येणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडले. ही मुलगी होती नेमकी तहसीलदाराची मुलगी. या मुलीच्या प्रेमात एक हकीम पडला ही गोष्ट तहसीलदाराला अजिबात सहन झाली नाही आणि मग त्यांनी या प्रेमवीरावर मारेकरी धाडले. त्यांची चाहूल लागताच मजरू सुलतानपुरी यांनी सुलतानपूरवरून जे उड्डाण केलं ते थेट मुंबई आणि तिथे जिगर मुराबादींचा आश्रय घेतला. जिगर मुराबादी हे शायरीमधले मजरू सुलतानपुरींचे गुरु. त्यांच्याबरोबर एक मुशायरासाठी ते मुंबईला 1945 मध्ये गेले होते. त्या मुशायरामध्ये त्यांनी सादर केलेल्या सुंदर गझलमुळे कारदार, ए आर कारदार, एक चित्रपट निर्माते खूप खुश झाले आणि मग त्यांना वाटलं की चित्रपट संगीतामध्ये आपण गीत लिहावीत. आणि मग त्यांच्या गुरुंनी पण सांगितलं होतं तुझी हाकीमगिरी काही चालणार नाही आणि निव्वळ शायरीवरही तुझं पोट भरणार नाही, मग सिनेमासाठी गाणी लिही. म्हणून मग त्यांनी सिनेमासाठी गाणी लिहायला सुरुवात केली आणि तब्बल 60 वर्ष ते गाणी लिहित होते. CID चित्रपटातील ये है बंबई मेरी जान असं म्हणत त्यांनी मुंबई शहराचं खूप सुंदर वर्णन गाण्यात केलंय. ऐकूया.

0: मेरी जान।
1: कारदार यांनी त्यांना संधी दिली आणि नंतर ते चित्रपटातली गीत लिहायला लागले। शहाजहांसाठी मजरू सुलतानपुरीने पहिलं गाणं लिहिलं आणि चित्रपटातील एकूण 10 गाण्यांपैकी 7 गाणी मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलं। गम गए मुकस्सिल कितना नाजूक है किंवा जब दिल ही टूट गया हे गाणं तर खूप गाजलं। नौशादनी संगीताला या गीताला खूप सुंदर चाल लावली आणि स्वर सम्राट कुंदनलाल सैगल यांनी भावपूर्ण स्वरात ते गीत गायलं। हे इतके एकरूप झाले होते सैगल साहेब या गीत गायच्या वेळेला की ते म्हणले की ज्या वेळेला मी मरेन आणि माझं जेव्हा प्रेत तुम्ही घेऊन जाल तेव्हा जब दिल ही टूट गया हे गाणं लावावं, माझ्या निधनानंतर अंत्ययात्रेत हे गाणं नक्की वाजवा असं सैगल यांनी सांगून ठेवलं। ऐकूया।

तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात, सुख दुःख येत असतात. नुसता सुखात कुणी राहत नसतो. या शायरला पण बरंच काही भोगावं लागलं होतं. म्हणजे काय झालं, त्यांनी एकदा मुशायरामध्ये जहाल काव्यपंक्तीचा वापर करून शायरी पेश केली. अमन का झंडा इस धरती पर किसने न ये लहरा पाए, ये कोई हिटलर का है चेला, मारले साथी जान न पाए, असं काहीसं लिहिल्यामुळे लोकांनी काय उठवलं की यांनी पंडित नेहरू यांच्यावर टीका केली आहे. आणि ते इतकं उठवलं की लोक मजरूह सुलतानपुरीच्या विरुद्ध बोलायला लागले आणि मग न केलेल्या गुन्ह्याची सजा त्यांना भोगावी लागली आणि त्यामुळे त्यांना चक्क तुरुंगामध्ये डांबण्यात आलं, तुरुंगवास भोगायला लागला. आणि हे असं त्यांच्या मनात तर खरं काहीच नव्हतं. म्हणजे यामुळे शायराच्या मनात इतकी खळबळ झाली की मी असं कुणावर टीका केली नव्हती, तो शायरीतला एक भाग होता, पण मला तुरुंगवास भोगायला लागला. त्यावेळेला त्यांनी एक गीत लिहिलं तुरुंगातच. ते गीत असं होतं, हम हे मताए कुचा ओ बाजार की तरा, उठती है हर निगाह खरीदार की तरा. आणि मग पुढे मदन मोहननी दस्तक या चित्रपटासाठी ही गझल भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजात स्वरबद्ध केली. ऐकूया.

तुरुंगवासातून बाहेर आले पण चित्रपट सृष्टीतले सगळे दरवाजे मजरूह सुलतानपुरी यांच्यासाठी बंद झालेले होते. चक्क 3 वर्ष हे दरवाजे बंद होते आणि मग हळूहळू परत त्यांना ती गाणी मिळायला लागली आणि मग त्यांचं नाव झालं आणि मग एक ओपी नय्यर पासून चित्रपटातलं एक वेगळं युग सुरू झालं. त्यामध्ये मजरूह सुलतानपुरी आणि ओपी नय्यर यांनी कितीतरी चित्रपट तयार केले. किती गाणी आठवावीत, सुन सुन सुनै जालिमा, बाबूजी धीरे चलना, जाने कहा मेरा जिगर गया जी, ठंडी हवा काली घटा, चल दिए बंदा नवाज, अगर बाबू है दिल काबू, ये बाबू है जमाना तेरा, लेके पहला पहला प्यार, कहीं पे निगाने कहीं पे निशाना, किती किती गाणी सांगावीत. ऐकूया एक गीत.

साहिर, प्रेम धवन, कैफी आजमी या शायरांप्रमाणे मजरूह सुलतानपुरी सुद्धा साम्यवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे त्यांना एका गीतासाठी, शायरीसाठी 3 वर्ष तुरुंगात राहायला लागलं. पण नंतर जेव्हा त्यांचा पुन्हा गीताचा सिलसिला सुरू झाला, त्यांनी मागे वळूनच पाहिलं नाही. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताची एक गंमत वेगळीच आहे. प्रेमात नेहमी नायिका रुसत असते आणि तिचा रुसवा काढण्यासाठी नायक तयार असतो, पण मजरूहची तराच वेगळी आहे. त्यांच्या शब्दसुरांनी न्हायलेला नायक नेहमी नायकच रुसत आलाय, आणि मग तो चॉकलेटी देवानंद असू दे किंवा धांगडधिंगा करणारा शम्मी कपूर असू दे, पण सगळ्या नायिका मात्र त्या नायकाच्या मनवण्यासाठी गीत गात असतात. आणि प्रेमात हार मानणारी आरपारची नायिका श्यामा गुरुदत्त पुढे हात जोडून म्हणते, येल्लो मै हारी पिया हुई तेरी जीत रे काहे का झगडा बालम नई नई प्रीत रे. नेहमी नायिकेची छेडछाड करणारा शम्मी कपूर मजरूह सुलतानपुरीची साथ मिळाल्यावर सुद्धा खोटा खोटा रुसण्याचा आव आणतो, आणि मग नायिकेच्या तोंडून बेईमान बालमा मान भिजा मान भिजा असं गाणं ऐकून स्वतःचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करतो. चित्रपट सृष्टीमध्ये ज्या ज्या संगीतकारांनी मजरूह सुलतानपुरीचा हात धरला, त्यांची गीतं गाजली, त्यांचं संगीत गाजलं, त्यांची गाणी गाजली, राहुल देव बर्मन असतील, आनंद मिलिन असेल, राजेश रोशन असेल, यांच्या बरोबर पण त्यांनी काम केलं. आणि जुन्यामध्ये नौशाद, धनीराम, अनिल विश्वास, खय्याम ते उषा खन्ना, लक्ष्मीकांत प्यारेलाल सगळ्यांच्या बरोबर काम केलं. सचिन देव बर्मन, चित्रगुप्त, रोशन सगळ्या संगीतकारांबरोबर काम करून उत्तम उत्तम गाणी दिली आणि उत्तम उत्तम गाणी गाजली. मजरूह सुलतानपुरीचा एक किस्सा फार मजेशीर आहे. डॉक्टर विद्या या चित्रपटात मजरूहने गाणं लिहिलं, पवन दिवानी हे गाजलं, आणि हे या गाण्याला सचिन दादांनी सुंदर चाल दिली आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी गाजलं. ते गाणं इतकं गाजलं की सगळे मनामध्ये ते गाणं गुणगुणत असत. आणि एका कार्यक्रमात पंडित भरत व्यास आणि मजरूह सुलतानपुरी समोरासमोर आले, तेव्हा पंडित भरत व्यास मजरूहांना म्हणाले, काय मजरूह साहेब, तुम्ही असं चुकीचं गाणं कसं लिहिलं? त्या पंडितजींच्या वाक्याने मजरूह चक्रावले. त्यांना काही कळे ना, चुकीचं गाणं लिहिलं कोणतं, माझ्या लक्षात येत नाही. त्यावर पंडित भरत व्यास म्हणले, मला माहिती आहे मजरूह दादा, तुमचं हिंदी आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व आहे. तुम्ही लिहिलेली गाणी मलाही खूप आवडतात, पण तुम्ही पवन दिवानी न माना हे गाणं लिहिलंय ते व्याकरण दृष्ट्या चुकीचं आहे, कारण पवन हा शब्द संस्कृत मधला आहे, तो हिंदीत तसाच वापरला जातो. पवन म्हणजे वारा. उर्दू मध्ये वाऱ्याला हवा शब्द वापरतात. आता पवन हा पुल्लिंगी आहे, तर हवा शब्द वापरायला पाहिजे होता, पवन दिवाना म्हणायला पाहिजे होतं. पवन दिवानी कसं झालं? पवन हा शब्द पुल्लिंगी असल्याने दिवानी कशी झाली? त्यावर हे स्पष्टीकरण ऐकल्यावर मजरूह खूप ओशाळले. ते म्हणले, तोबा तोबा, माझ्याकडनं नकळ चूक झाली खरी, तुम्ही चूक दाखवून दिली, तुमचा मोठेपणा आहे, मी कसे आभार मानू, पुढे मी अशा चुका माझ्या हातून होणार नाही याची दक्षता घेईन. पण ऐकूया अतिशय गोड गाणं.

मजरू हे असे शायर होते, असे गीतकार होते की त्यांनी काही ठिकाणी चक्क मराठी शब्दाचा वापर केला. कदाचित मुंबईत राहिल्यामुळे आणि अनेक लोकांशी भेटल्यामुळे, अनेक शब्द ऐकल्यामुळे ते त्यांच्या डोक्यात आले. उदाहरणार्थ, मुखपे उडे काले केसरे किंवा तुझे देखू तो लागे ठेचरे, गोरिया कहा तेरा देसरे. ऐकूया आपण कारवा या चित्रपटातले गीत.

मजरूह सुलतानपुरीने सर्व तऱ्हेची गाणी लिहिली. बहुतांश गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. सचिन देव बर्मन, ओपी नय्यर, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रोशन, चित्रगुट या सगळ्यांबरोबर जोडी जमली आणि दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना मिळाला होता. त्यांना 2000 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला, जवळजवळ 80व्या वर्षी. पण शेवटपर्यंत त्यांची गाणी त्यांच्या सोबत राहिली आणि त्यांनी अनेक गझलांमध्ये, अनेक गीतांमध्ये जे जीव ओतून काम केलंय ती गाणी अजरामर झाली. रहे ना रहे हम महका करेंगे, बनके कली बनके बहार बादे सभा में, हे गाणं अजरामर ठरलेलं गाणं. लताबाई अजरामर झाल्या आणि मजरूह सुलतानपुरी अजरामर झाले. ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे अजरामर गीत.

0: श्रोते हो, मी सुषमा दाते आज पुण्यात आले आहे आणि अथश्री मध्ये येऊन उमाताई परांजपे यांच्याशी बोलतीय. त्यांचं काम खूप मोठं आहे आणि त्यांचं क्षेत्र आहे पुनर्वसन. उमाताईंनी 1966 मध्ये जीएस मेडिकल कॉलेजमधून फिजिओथेरपीचा कोर्स केला, त्यानंतर पुनर्वसनाच्या संदर्भात रिहॅबिलिटेशनचा कोर्स केला, मग अनेक हॉस्पिटल्समध्ये, वृद्धाश्रमामध्ये, अनाथ अपंग मुलांच्या सेंटरमध्ये पुनर्वसनाचं काम केलं. त्यांच्याकडनंच आपण सगळं जाणून घेणार आहोत पुनर्वसन म्हणजे काय. नमस्कार उमाताई.
1: नमस्कार सुषमाताई.
0: माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की पुनर्वसन म्हणजे काय हे जरा तुम्ही मला स्पष्ट करून सांगा आणि पुनर्वसनाची गरज समाजाला कधी आणि का वाटली तेही आम्हाला श्रोत्यांना सांगा.
1: त्याची व्याख्या अशी आहे, समाजात स्वतंत्रपणे जगण्याची क्षमता अपंगत्वासकट निर्माण करणं म्हणजे पुनर्वसन. म्हणजे असं नाही की प्रत्येक माणूस पूर्ण बरा होणार आहे, पण त्याचं अपंगत्व सकट पण त्यांनी स्वाभिमानाने जगण्याची त्याची त्याला तयार करायचं.

0: बरोबर
1: ह्याची खूप महत्वाची गरज सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जाणवली. कारण का त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व प्रत्येक देशांमध्ये खूप प्रमाणात वाढलं आणि ते सुद्धा तरुण पिढीमध्ये वाढलं. असं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे फार महत्वाचं कार्य होतं. त्यावेळेला अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन हा वेगळा कोर्स डॉक्टरांसाठी सुरू करण्यात आला आणि त्याचा कोर्स चालू केला म्हणजे काय, त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे पॅरामेडिकल कोर्सेस किंवा पॅरामेडिकल मंडळी ह्यांची गरज होती. म्हणजे नुसत्या नर्सेस पुरेशा नव्हत्या, त्यामध्ये आता रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे हा एक मोठा अंब्रेला असतो, त्याच्या हाताखाली मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये फिजिकल मेडिसिन केलेले डॉक्टर असतात आणि त्यांच्या हाताखाली फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, प्रोस्थेटिक ऑर्थोटिक इंजिनियर, व्होकेशनल गायडन्स, सायकोलॉजिस्ट हे सगळे लोक लागतात.
0: अच्छा,
1: तेव्हा कार्य एकत्र पूर्ण करता येतं. आता मी थोडक्यात तुम्हाला हे कार्य कसं चालतं ते म्हणजे, एक पेशंट आपल्याकडे, एक मनुष्य अपंग असलेला मनुष्य आपल्याकडे आला तर त्याचं इव्हॅल्युएशन म्हणतात, त्याची पूर्ण क्षमता काय आहे ते बघण्याचं कार्य प्रत्येक डिपार्टमेंट करतं. आणि मग त्याचं सगळ्याच एकत्र जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते डॉक्टर संतान म्हणजे डॉक्टर संत हे आपल्याकडचे रिहॅबिलिटेशनचे फादर ऑफ रिहॅबिलिटेशन म्हणून मानले जाणारे डॉक्टर होते, जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन मध्ये ते कार्यरत होते. मग त्यांच्या हाताखाली त्या पेशंटचा कम्प्लीट ट्रीटमेंट प्लॅन केला जातो. म्हणजे कसं की त्याला आपल्या पायावर उभं करण्यापासून, त्याला नोकरी लागण्यापासून, तो स्वतंत्रपणे जगायच्या लायकीचा होईपर्यंत.
0: बरोबर,
1: हा एक म्हणून ती अमरेला असावी लागते.
0: हा म्हणजे दुसऱ्या महायुद्धात सैनिक जे अपंग होऊन आले आणि त्यांची पुनर्वसनाची गरज यातून हा सगळा प्रकार सुरू झाला जास्ती जोरात आणि भारतात संतांनी ते आणलं. आणि तुम्हाला त्यांच्या हाताखाली किती वर्ष काम करता आलं?
1: 1955 साली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर हाजेलीत चालू झालं. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे आणि तेव्हा तिथे डॉक्टर संत त्याचे डायरेक्टर होते, पहिले डायरेक्टर. आणि त्यांच्या हाताखाली मी 1966 पासून 1975 पर्यंत काम, जवळजवळ 10 वर्ष काम त्यांच्या हाताखाली मी केलं. आणि त्या कामाचं महत्व असं होतं की रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग वेस्टर्न कंट्रीज मध्ये झालेलं होतं पण ते आपल्याला उपयोगात आणायचं होतं आपल्या भारतात. आणि या दोन संस्कृतींमध्ये खूप फरक आहे, त्यामुळे ते मोठं कार्य 20 वर्षात डॉक्टर संतांनी केलं की ते म्हणजे मॉडिफिकेशन, म्हणजे चेंजेस काय घडवावे लागतात. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते ते म्हणजे असं की आपल्याकडे आता त्यांनी आर्टिफिशियल म्हणजे खोटे पाय बनवले, म्हणजे गुडघ्या खालचा खोटा पाय, गुडघ्याच्या वरचा खोटा पाय हे सगळं झालं. पण तिकडे ते लोक बूट घालतात आणि आपल्याकडे तर घरात बूट बीट घालणं शक्यच नाही. मग तो जो पाय, खालचा पाय म्हणजे खोटा आणि त्याचा पाऊल हे आता पण त्यावेळेला ते कसं करायचं, त्या शेतातल्या माणसाला ते चालणार नाही. मग तिथे असं एक रॉकर बॉटम द्यायला सुरुवात केली. तिथे बूट नव्हतात किंवा तिथे पाऊल नव्हतंच, पण ते त्यांना जास्त पटलं किंवा आवडलं की ते धुवून त्यांना पुन्हा आपल्या घरात येऊन सुद्धा किंवा इव्हन मंदिरात जाणं सुद्धा सहज शक्य झालं. आणि म्हणून त्याच्या प्रकारचे पाय बनायला लागले.
0: म्हणजे आपल्या देशातल्या कंडिशन्सला उपयोगी असलेल्या गोष्टी बनवाव्या लागल्या. बरोबर,
1: करेक्ट, बनवाव्या लागल्या. आणि त्याच्यासाठी आणखी सुद्धा पुष्कळ बदल केले. जे गुडघ्याचा वर कापलेला पाय होता त्याला गुडघ्यापाशीच तो संपवला, त्यामुळे त्या माणसाला खाली बसून म्हणजे बाई असो किंवा पुरुष असो, शेतातलं काम असो किंवा घरकाम असो हे सगळं खालीच असायचं. कधी सगळी कामं ते स्वतःच्या स्वतः करू शकायला लागले आणि त्यामुळे ते स्वतंत्रपणे जगू शकले.
0: होय होय,
1: आता आपण कॅलिपर देतो मुलांना पोलिओ आपल्याकडे खूप प्रमाणात होता पूर्वी. मग त्यांचा जो गुडघ्याचा गुडघा फक्त 90 डिग्रीच वाकायचा पण आपल्याला उकडं बसायचं असायचं. मग तो जॉईंट आमच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मध्ये बदलला आणि असा केला की ते खाली बसून सुद्धा त्या कॅलिपर घालून किंवा ती ब्रेस घालून ते भांडी घासणं, धुणी धुणं किंवा इतर कामं करणं, वेल्डिंग करायचं, फिटिंग हे सगळं ते करू शकायला लागले. अशा प्रकारचे चेंजेस झाले. व्हीलचेअर काय आपल्या खेडेगावात चालणं शक्यच नसतं, त्याच्याऐवजी पाटला आला आणि मला खात्री आहे तुम्ही सगळ्या लोकांनी पाटला पाहिलेला आहे, तर त्याच्यावरती ते ढकलून ढकलून आरामात जमिनीवरती जाऊ शकतात आणि आपली कामं करू शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारांनी तिथे कार्य सुरू झालं.
0: आणि
1: आपण विचाराल की हे वेगवेगळे डिपार्टमेंट एकत्र का, तर आपण समजा फिजिओथेरपिस्टला वाटलं की आपण ह्या मुलाला आता तो वॉकरवर चालायला लागला, त्याला काठ्या देऊन आपण चालतो करू, पण मग त्याला सायकोलॉजिस्ट सांगायचं की अरे त्याला तुम्हाला चालवायचं आहे पण त्याला डावा हात आणि उजवा हात कळतच नाहीये, त्यामुळे तो त्या कर्सेस घेऊन चालणार कसा, त्याला किती जमीन खोल आहे की कव आहे कळत नाहीये, त्याच्यावर तो धडपडू शकतो. मग त्याला वॉकर लागणं हे महत्वाचंच आहे. नंतर आम्ही म्हटलं एखाद्याला की आता हे एवढी मोठी ब्रेस आम्ही द्यायची का प्रत्येकाला, तर त्यापासून म्हणायचं अरे खेड्यातली जरी माणसं असते, पोलिओ खूपच होता त्यावेळेला, खेड्यातली जरी माणसं त्याने चालायचा हक्क आहे, तर तेव्हा रिपेअर कोण करणार, तर डॉक्टर सांगणार होते काय काहीतरी जुगाड करतील ते रिपेअर करतील. ते मला शंभरापैकी दहा लोक जरी चालायला लागली तर मला खूप समाधान, आपल्या सगळ्यांना खूप समाधान व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, हळूहळू ह्या सगळे कोर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी सबंध भारतात चालू झाले.
0: कुठे कुठे सुरू झाले हे, कुठे संस्था या सुरू झाल्या?
1: म्हणजे वेलोरमध्ये एक लेप्रेसीसाठी म्हणून संस्था सुरू झाली, दिल्लीमध्ये संस्था सुरू झाली, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेप्रेसीसाठी अजून इव्हन आपल्या महाराष्ट्रात सुरू झालं. आणि ते कोर्सेस सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाले, मेडिकल कॉलेजेसमध्ये ऑल ओव्हर इंडिया सुरू झाले. आणि हे प्रोसेसिस बनवणं हे सुद्धा सगळं ऑल इंडियामध्ये सुरू झालं, त्यामुळे रिहॅबिलिटेशन हे फार सोपं होऊन जात नंतर. मग
0: हे
1: कोर्सेस होते पण रिहॅबिलिटेशन सारखं सेंटर कुठेही नव्हतं, म्हणजे सगळे एकच राहून काम करतात, हे जे सेंटर होत त्याचं कुठे त्यावेळेला
0: नव्हतं,
1: 1950 पुढे
0: बरोबर
1: 60-70 पर्यंत. आणि अशा प्रकारे ह्या संस्थेचं काम चालू राहिलं.
0: आणि त्यामुळे लोकांना खूप फायदा झाला की पुनर्वसनाचा अर्थच हा की प्रत्येकाला नीट जगण्याचा हक्क आहे, अधिकार आहे, आणि त्यातल्या त्यात त्याला इंडिपेंडेंट करण्याचा तो प्रयत्न आहे. आता पोलिओ तर दूर झालेला आहे पण असे अनेक अजून अपंग लोक आहेत, आणि अपंग संस्थांमधून किंवा वृद्धाश्रमामधून सुद्धा हे रिहॅबिलिटेशनचं कार्य सुरू झालं का?
1: हो झालंय, सुरू झालेलं आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे सुरू झालं. त्याच्यामध्ये तीन ऑर्गनायझेशनची माहिती सांगते. एक म्हणजे नाक्टिओ आणि फेलोशिप ऑफ द फिजिकली हँडिकॅप या लोकांनी शेल्टर्ड वर्कशॉप काढली, ते अपंग मुलं जाऊन काम करतात आणि त्यांना त्याचे पैसे मिळतात, पण त्यांची जी कपॅसिटी काम करायची ते इतर लोकांपेक्षा कमी असते,
0: पण
1: त्यांनी सर्व वर्कशॉप सुरू केले. आणि स्पास्टिक सोसायटी ऑफ इंडिया म्हणून डॉक्टर मिठू अलूर यांनी चालू केली, त्याच्यामध्ये हा मुलांना शिक्षण मल्टिपल हँडिकॅप्स असते, म्हणजे बुद्धी पण कमी आहे, हातापायचे हालचाल कमी आहे, तर अशा लोकांसाठी वेगळी शाळा आणि त्यांना त्या टीचर्सना ट्रेनिंग ह्या दोन्ही गोष्टी सुरू झाल्या. आणि हे सगळीकडे पसरलं नंतर हळूहळू, म्हणजे दिल्लीमध्ये सुरू झालं, साऊथ मध्ये सुरू झालं, सगळीकडे सुरू झालं, हे
0: इव्हन
1: कर्नाटकमध्ये सुरू झालं.
0: म्हणजे अशा अनेक संस्थांमधनं आजच्या तरुणांनाही शिक्षण घेऊन या संदर्भात काम करता येऊ शकेल.
1: हो, जरूर करता येऊ शकेल.
0: आणि तुम्हाला हे अपंगत्व असलेली लहान मुलं किंवा वृद्ध माणसं यांच्याबरोबर काम करताना काही अडचणी आल्या का, अडचणी म्हणजे काही प्रश्न जाणवले का?
1: नाही, प्रश्न जाणवले म्हणजे काय व्हायचं की मुख्य म्हणजे लक्षात आलं की आपल्याला सुद्धा काउन्सिलिंग करावं लागतं, जे फक्त सायकोलॉजिस्टच करतात असं नाही. आम्हाला सुद्धा काउन्सिलिंग कशा प्रकारे करेल का, त्या आईला कुठेतरी गिल्टी वाटत असतं, मग आता मी आणि तिला असं वाटतं की मी ह्याच्यासाठी सतत सगळा वेळ द्यावा, म्हणजे तुम्हाला ते शक्य होणार नाही. तुम्ही तुमच्या घरातलं असे आमच्या लक्षात आलं ते म्हणायचे की तुम्ही म्हणालाय 3 व्यायाम करून घ्या, पण नाही जमत. आमच्याही लक्षात आलं, त्याच्यातनं आम्ही शिकलो की बाई घरातल्या घरातली सगळी कामं करायची शिवाय, म्हणजे आम्ही आमचा तो पॅटर्न बदलला पूर्णपणे आणि त्यांना जमेल त्या प्रकारातच त्यांना घरी घरचे व्यायाम करायला शिकवायला लागलो किंवा त्या मुलाची काळजी कशी घ्यायची शिकवायला लागलो. आणि त्याचा फायदा होतो आता. आणि आपल्याला असं वाटतं की ती मुलं किंवा ते पेरेंट्स कोऑपरेट करतील का, त्यांचं कोऑपरेशन पूर्णपणे येतं.
0: बरं,
1: वृद्धांच्या मध्ये सुद्धा त्यांना काही झालं तरी कोणावर अवलंबून राहायची इच्छा नसते. तर त्यामुळे त्यांना अशी इच्छा असते की आपण काही करू, आपल्या अपंगत्वासकट ह्या लोक जर आपल्याला शिकवायला तयार आहे तर आपण शिकणं हे महत्वाचं आहे, त्यांना पटतं.
0: बरोबर.
1: आणि पूर्णपणे आम्हाला कोऑपरेशन देतात.
0: या शिक्षणामध्ये सातत्य हे फार महत्वाचं आहे. तर ते सातत्य राहण्यासाठी तुम्हाला आणि तिकडनं त्यांनी असे दोघांनी प्रयत्न करण्याची गरज आहे ना.
1: हो, अगदी.
0: हा, आणि मग त्याच्यावरती त्याचा रिझल्टही मिळतो आणि मग तुम्हाला त्याचं खूप समाधान मिळतं.
1: आणि मला अजून एक सांगायचं की समाजामध्ये सुद्धा त्याची नितांत गरज आहे. आता इतकी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंटची हॉस्पिटल्स आहेत, म्युनिसिपॅलिटीचे आहेत, त्याच्यामध्ये मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी एक रिहॅबिलिटेशन युनिट असायला पाहिजे.
0: तुम्ही हा विचार फार चांगला मांडलात की प्रत्येक प्रायव्हेट आणि मोठ्या हॉस्पिटलला एक रिहॅबिलिटेशन सेंटर हवं, जिथे सगळे जाऊन गायडन्स घेऊ शकतात आणि ट्रीटमेंट घेऊ शकतात. फार मोठा विचार मांडला.
1: हा, पहिला युनिट मी पाहिलं होतं तर टीडीएस सेंटरमध्ये डॉक्टर ए एन पंडित यांनी पिडियाट्रिक्स साठी काढलेलं होतं.
0: हो,
1: आणि तिथे पण मी 5 वर्ष काम केलेलं होतं. आणि नंतर हळूहळू आता सुरुवात झालेलीच आहे, पण ही जी मोठी आपले कॉलेजेस आहेत आणि त्याच्याबरोबर ही हॉस्पिटल्स आहेत, तिथे सुद्धा सगळी रिहॅबिलिटेशन सेंटर पाहिजेच आहेत. तसं एक युनिट असणं
0: हे
1: फार महत्वाचं आहे. हा एक मुद्दा. आता हे झालं हॉस्पिटल्स आणि याच्याबद्दल सगळं, पण समाजामध्ये ज्या इतर गोष्टी आपल्याला, आता कोणाला शॉपिंगला जायचंय, कोणाला प्रवास करायचाय, तर अशांसाठी ट्रेन्समध्ये किंवा मोठ्या मोठ्या बस स्टँडवरती अपंगांसाठी आता हळूहळू सुरुवात झाली, त्याची जाणीव झालेली आहे. पण ते जास्त जोराने सुरू व्हावं आणि प्रत्येक, ते तर सोडाच, आपण साध्या सोसायटीमध्ये गेलो, नातोच्या सोसायटीमध्ये, तर तिथे सुद्धा एक जरी पायली असली, एक पायरी जरी असली, तरी त्याला धरायला पाहिजे शेजारी बार पाहिजेच.
0: बरोबर.
1: नाहीतर अगदी तरुण माणसाकडे जरी काठ्या असल्या दोन, तर त्याला काय ते उड्या मारून करता येत नाही त्या दोन पायऱ्या सुद्धा.
0: खरंय, खरंय.
1: विचार करायला पाहिजे.
0: आणि आता इतक्या नवीन गृहरचना होत आहेत, त्यासाठी हा विचार फार महत्वाचा आहे की एखादा वृद्ध, एखादा अपंग जरी आपल्या सोसायटीत आला तरी त्याला नीटपणे चढता यावं, उतरता यावं, या दृष्टिकोनातून सोय केली पाहिजे.
1: आणि त्याच्याशिवाय अजून एक सांगते, म्हणजे दुकानात वेगवेगळ्या,
0: होय,
1: तिथं पण सोयी नसतात. तिथे 2-4 पायऱ्या असतात, ते उंच पायऱ्या असतात, त्याला धरायला काही नसतं बाजूला.
0: हो,
1: असं चालणार नाही. किंवा त्या मोठ्या मोठ्या मॉल्स मध्ये सुद्धा तिकडे त्यांनी व्हीलचेअरची प्रोव्हिजन करायला पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: अगदी काही वृद्धांना खरेदी करायला यायचं असतं, पण आणि ती इलेक्ट्रिकल व्हीलचेअर पण आता अगदी आरामात मिळतात.
0: होय,
1: तुम्ही ते स्वतः जाऊन खरेदी करून येऊ शकतात. त्याच्यासाठी वाटल्यास त्यांनी काही चार्जेस ठेवावे, पण ह्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्या.
0: आता हळूहळू उपलब्ध होतील आणि तुमच्या ह्या बोलण्यामुळे नक्कीच तो अवेअरनेस समाजामध्ये तयार होईल, म्हणून तुमच्या मुलाखतीचं फार महत्व वाटलं. उमाताई, आज तुम्ही आलात आणि आपण इथे बोललो एकत्र बसून, फार छान वाटलं. आणि असंच तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
1: आणि मला पण आपले आभार मानावेसे वाटतात की हे जे काही मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल धन्यवाद.
0: कारण खूप तुमच्याकडे खूप सांगण्यासारखं आहे. तुमचं कार्यही खूप मोठं आहे, तरी तुम्ही ते थोडक्यात खरंच खूप सुंदर रीतीने मांडलं आणि खूप चांगला संदेश दिलात की समाजामध्ये ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजेत आणि अपंगांची सोय त्यामुळे झाली पाहिजे. मी आहे सुषमा दाते. आज पुण्यातील अथश्रीमध्ये उमाताई परांजपे यांची मुलाखत घेतली. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वारी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते बाळा मला समजून घेशील ना या विषयावर. माझ्याशी कोण बोलतं आहे ते तुम्हीच समजून घ्या. रात्रीची शांत वेळ, शहरातली वर्दळ आता कमी झाली होती. रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले होते. कधी कधी रात्रीची शांत वेळ मला फिरण्यासाठी योग्य वाटते. बऱ्याच वेळा मी या गोदावरीच्या काठावर येऊन बसतो. गोदामय्या शांतपणे वाहत असते. तिच्या पात्रामध्ये दिव्यांचं छान प्रतिबिंब पडलेलं असतं. आजूबाजूला असणाऱ्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर गोदामय्याचं हे रूप मला विलक्षण भावतं. दिवसभर तिच्या काठाशी वर्दळ असते. भाविक येतात, व्यापारी येतात, श्रीमंत गरीब लहान थोर सारे सारे गोदामाईचा आश्रय घेतात, पण रात्री आपापल्या मुक्कामी निघून जातात. गोदामाई काही म्हणत नाही, पण रात्रीच्या शांत वेळी तिच्या तीरावर जाऊन बसावं. ती यावेळी निवांत असते. दिवसा तिला काही बोलावंसं वाटत असलं तरी रात्रीच्या वेळी मात्र ती आपलं मन मोकळं करते. असंच मी तिच्या कुशीत जाऊन बसलो. अंमळ थंडीच होती, पण तिच्याजवळ बसलं की सगळं काही विसरायला होतं. माई म्हणाली, आलास, ये बैस जरा, तुला खूप काही सांगायचं आहे. पण त्याआधी तिकडे पलीकडे माझी सखी उभी आहे. आम्ही दिसायला वेगवेगळे असलो तरी तिचा आणि माझा आत्मा एकच आहे. तू माझ्याकडे जसं हक्कानं येतोस ना, तसं तिच्याकडेही जा. तिची थोडी विचारपूस कर, मग पुन्हा तुझ्याशी बोलायला मी आहेच. मी म्हटलं, माई तू काळजी नको करूस, मी जातो लगेच तिच्याकडे आणि तिला काय हवं नको ते पाहतो. मी गेलो. खरंच एक भरजरी वस्त्र लेऊन एक कुलीन घरंदाज स्त्री उभी होती. कपाळावर कुंकवाचा टिळा होता. मुद्रेवर न लपणारं विलक्षण तेज होतं. मी तिला प्रणिपात केला, म्हटलं, गोदामय्यानं मला पाठवलं आहे तुमच्याकडे. कोण आहात आपण? मी आपल्याला काही मदत करू शकतो का? क्षणभर ती माऊली स्तब्ध होती. मग म्हणाली, अरे असं परक्यासारखं नको बोलूस रे, मी तुझी आईच आहे. एका आईनं तुला जन्म दिला, मी तुला शब्द दिले, भाषा दिली. आपण शेतामध्ये धान्य पेरतो आणि नंतर त्या अनेक पटींनी परत मिळतं, तशी लहानपणापासून तुझ्या अंतरात मी शब्दांची पेरणी केली. ती भाषेच्या रूपानं तुझ्या लेखणीतून वाणीतून प्रकट झाली. आता तरी लक्षात आलं ना की मी कोण आहे ते? होय माते, तू तर माझी माय, माय मराठी. मला लक्षातच आलं नाही आधी, मला क्षमा कर. असू दे लेकरा, चालायचंच, तुझा काही दोष नाही त्यात. पण माते मला सांग, तू आता
इथे कशी काय? अरे, तुझ्या लक्षात नाही आलं का, 2-3 दिवस इथे साहित्य संमेलन होतं ना, म्हणून आले होते खूप आशेनं. अच्छा, पण माते मला सांग, तुझी ही अवस्था अशी अवस्था कशानं झाली ग? तुझ्या अंगावरचा हा भरजरी शालू कशानं ग फाटला? माये, तू तर श्रीमंत धनवान, तुला कशाचीच कमी नाही. माझ्या ज्ञानोबा माऊलींना तर तुझा केवढा अभिमान. संस्कृतमधले गीता त्यांनी तुझ्या रूपानं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. माझी ज्ञानोबा माऊली म्हणाली, माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. खरंच माऊलींच्या शब्दाशब्दातून अमृताचे थेंब ठिपकत होते. म्हणूनच माऊलींनी तो वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वरीनंतर अमृतानुभव लिहिला. माऊलींनी सांगितलेल्या गीतेवरील टीका ज्ञानेश्वरी ऐकताना श्रोत्यांनी जे श्रवणसुख अनुभवलं त्याला तोड नाही, उपमा नाही, जणू सर्वांगाचे कान झाले. पुढं तुकोबांनी अभंग लिहिले, त्याची गाथा झाली. तुकोबांच्या मनाला भिडणाऱ्या तरल अशा अभंगांनी इंद्रायणीसारखं मराठी मनाला भिजवून चिंब केलं. समर्थ रामदासांनी दासबोध सांगितला, मनाचे श्लोक सांगून मनाला बोध केला. शिवरायांना जाणता राजा, श्रीमंत योगी, सामर्थ्यवंत, वरदवंत, कीर्तिवंत अशी विविध सार्थ विशेषणं लावून तुझ्या श्रीमंतीचा प्रत्यय आणून दिला. संत नामदेव, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई अशा कितीतरी संतांनी तुझं वैभव वाढवलं. आमची निरक्षर असलेली बहिणाबाई इतकं सुंदर काव्य बोलली की भल्याभल्यानी तोंडात बोटं घातली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान तर काय सांगावं. त्यांच्या शब्दात सांगायचं तर तू म्हणजे स्वातंत्र्य देवतेसारखीच आहेस. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्यही तूची. या ओळी तुला सुद्धा लागू होतात. गदी माडगुळकर, मंगेश पाडगावकर, भारा तांबे, बाभ बोरकर, शांता शेळके यासारखे कवी, लोकमान्य टिळक, लोकहितवादी विष्णुशास्त्री चिपळूणकर, आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी यांच्यासारख्या अनेक दिग्गज लेखकांनी तुझ्या अंगावर विविध रूपांचा साज चढवला. कविवर्य कुसुमाग्रज, वि स खांडेकर, विंदा करंदीकर यांनी तर मराठी साहित्यात जी भाषेची समृद्धी श्रीमंती आणली, त्यामुळे साहित्य अकादमीला तुझी दखल घ्यावीच लागली. आपले कुसुमाग्रज तर मराठी मातीबद्दल बोलताना म्हणाले, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. माते, काय बोलू, किती बोलू आणि कसं सांगू असं होतंय मला, आणि तरीही तुझी आज अशी अवस्था. बाळा, तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे रे, पण या सगळ्या पूर्वसुरींच्या गाथा आपण किती दिवस गाणार? आता आपण काय करतो ते अधिक महत्त्वाचं नाही का? आणखी काही दिवस जर माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी अवस्था तू कल्पनाही करू शकत नाहीस अशी होईल. अर्थात सुदैवानं मला माझ्या सुपुत्रांकडून आशा आहे, चांगले दिवस बघायला मिळतील याची खात्री आहे, पण त्यासाठी
तुम्हाला हातपाय हलवावे लागतील रे. तू बघतोस ना की शाळांमधून दिवसेंदिवस मराठी भाषा हद्दपार होताना दिसते. आवश्यक भाषा म्हणून काही शाळा नाईलाजानं शिकवतात ती. मराठी माध्यमातून शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हिंदी इंग्रजी या भाषांबद्दल माझ्या मनात आकस नाही रे, पण लहानपणी मुलांना वाढीसाठी आईचं दूधच चांगलं असतं नाही का? लहानपणी मुलाला आईचं दूध मिळालं तर त्याचा शारीरिक बौद्धिक विकास निकोप होतो. साहित्य संमेलनात माझ्या वाढीसाठी खूप काही प्रयत्न होतील अशी मनात आशा ठेवून मी आलो होते. तशी माझी अगदीच निराशा झाली नाही, पण कसं होतं ना, घरात मुलाचं लग्न झालं, सून आली की आईची तशी उपेक्षाच होते. तिला आई आई असं म्हटलं जातं, पण घरात होणाऱ्या निर्णयात तिचा फारसा विचार घेतला जात नाही. तसंच काहीसं माझं झालं आहे. माझी एक खंत आहे, सांगू का? होय माते, सांग ना, मलाही जाणून घ्यायचं आहे. अरे, दरवर्षी ही साहित्य संमेलनं जी भरवली जातात ना, ती चांगलीच गोष्ट आहे, पण माझा जो वाचक आहे, साहित्याचा आस्वाद घेणारा रसिक आहे, त्याचा विचार कोणी करतं का? मंडळाचे पदाधिकारी आणि राजकीय नेते जसं ठरवतील तसंच संमेलनाचं स्वरूप असतं. सामान्य माणसांचा विचार कुठे असतो त्यात? मला राजकीय नेत्यांचं वावडं नाही, त्यांनी साहित्य संमेलनात जरूर यावं, पण केवळ एक रसिक म्हणून. व्यासपीठावर सारस्वतांचीच मांदियाळी असावी, संमेलनाची दशा दिशा त्यांनीच ठरवावी. अरे, तुम्ही सगळ्या रसिक वाचकांनी ठरवलं ना, तर राजकीय नेत्यांची आर्थिक मदत घेण्याची गरजच पडणार नाही. मला ते आवडतही नाही, कारण मग मूळ मुद्दे बाजूला राहतात. किरकोळ कारणांवरून हेवे दावे धुसफूस सुरू होते, आरोप होतात, संमेलनाला गालबोट लागतं. तुला म्हणून सांगते, जेव्हा व्यासपीठावर कार्यक्रम सुरू होतो ना, तेव्हा मी व्यासपीठावर नव्हतेच, तुमच्यामध्ये पण बसलेले नव्हते, मी उभे होते एका कोपऱ्यात, आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे कोणाचं लक्ष जातं? उत्सव माझा, माझ्या नावानं सगळं, पण उपेक्षित मीच. तू जे मघाशी विचारलंस ना की हा भरजरी शालू कशानं फाटला, त्याचं कारण आता तुझ्या लक्षात आलं असेल. नाही म्हणायला मला एका गोष्टीचा आनंद झाला, मराठी वाचकांचा टक्का वाढल्यासारखा मला दिसतो, कारण ग्रंथ विक्री विक्रमी झाली. अनेक नवोदित कवी लेखक नवनवीन साहित्य लिहून मोलाची भर घालता आहेत, पण तरीही मला वाटतं की अजून उत्तमोत्तम कसदार साहित्य निर्माण व्हावं, त्या साहित्याच्या वाचनानं नवीन पिढ्या समृद्ध व्हाव्यात. हे साहित्य संस्कार देणारं असावं, जगणं शिकवणारं असावं. सामान्य माणसांच्या आयुष्याशी निगडीत गोष्टींची चर्चा साहित्यात व्हावी, त्याला त्यापासून मार्गदर्शन मिळावं. सामान्य रसिक वाचक केंद्रस्थानी ठेवून लेखक कवींनी लिहितं व्हावं. मराठी मातीत जन्मलेले अनेक सुपुत्र अनेक उच्च पदांवर काम करतायत, कोणी शास्त्रज्ञ, कोणी प्राध्यापक, कोणी डॉक्टर असे आहेत, पण यातली बरीचशी मंडळी इंग्रजीत लेखन करण्यात धन्यता मानतात. त्यांनी आपले विचार सर्वसामान्यांसाठी मराठीत मांडले पाहिजेत. अरे, शासनाकडून मला फार अपेक्षा नाहीत रे, माझ्या अपेक्षा तुमच्यासारख्याच
माझ्या सुपुत्रांकडून आहेत. वाचक, लेखक, कवी यांनी मला समृद्ध करावं ही माझी अपेक्षा. साहित्य संमेलनं व्हावीत ती तुम्हा सगळ्या रसिक वाचक लेखकांच्या बळावर असं मला वाटतं. त्यात उत्स्फूर्तताही हवी. बळजबरीचा रामराम नको बाळा. माझ्या मनातलं सगळं सांगितलं तुला. खूप काही बोलण्यासारखं आहे पण सगळं सांगण्यातही अर्थ नसतो ना. समोरच्या व्यक्तीनं सुद्धा समजून घेतलं पाहिजे, तरच सांगण्याला बोलण्याला काही अर्थ उरतो. बाळा, घेशील ना मला समजून? तिचे डोळे पाणावले होते, उरात हुंदका दाटून आला होता. मी तिच्या चरणांना वाकून स्पर्श केला. माझ्याजवळही आता शब्द नव्हते. मी फक्त एवढंच म्हटलं, आई. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हण. तिचा मोरपिशी हात पाठीवरून फिरला. काय नव्हतं त्या स्पर्शात? ज्ञानोबा, तुकोबा, सावरकर, कुसुमाग्रज आदी सर्व मराठी सारस्वतांचे आशीर्वाद त्या स्पर्शात सामावले होते. मी भाराहून वर पाहिलं तर माऊली अदृश्य झाली होती. गोदामाई शांततेत वाहत होती. माईला मनोमन नमस्कार केला. तिची मूक संमती घेऊन मार्गस्थ झालो. आता दिव्यांनी रस्ते उजळले होते आणि तारकांनी आकाश. मंडळी, मला खात्री आहे की आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

पार्थ दासबौध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 64 दशक 5 समास 5 जय जय रघुवीर समर्थ। नाना क्षेत्रांची परीक्षा, नाना घरांची परीक्षा, नाना पात्रांची परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना होणारी परीक्षा, नाना समयांची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा हे ज्ञान नव्हे। अनुमान परीक्षा, नाना नेमस्थ परीक्षा, नाना प्रकारची परीक्षा हेही ज्ञान नव्हे। नाना विद्येची परीक्षा, नाना कलेची परीक्षा, नाना चातुर्य परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे। नाना सृष्टीची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे। नेमके बोलणे, तात्काळ प्रत्युत्तर देणे, शीघ्र कवित्व करणे हे ज्ञान नव्हे। नेत्रपल्लवी, नादकला, करपल्लवी, भेदकळा, स्वरपल्लवी, संकेतकळा, काव्यकुशल, संगीतकला, नृत्यकला, सभाचातुर्य, शब्दकला हे ज्ञान नव्हे। वाग्विलास, मोहनकला, रम्यरसाळ गायनकला, हास्यविनोदकामकला हे ज्ञान नव्हे। नाना लाघवे चित्रकला, नाना वाद्य संगीतकला, नाना प्रकारे विचित्रकला हे ज्ञान नव्हे। आधी करून 64 कला या पेक्षाही वेगळ्या कला, नाना 14 विद्या सर्वसिद्धी हे ज्ञान नव्हे। सगळ्या कलांमध्ये प्रवीण आहे, विद्येमध्ये परिपूर्ण आहे, कौशल्य आहे, पण तरी त्याला ज्ञान म्हणताच येणार नाही। जे ज्ञानासारखे वाटते पण मुख्य ज्ञान आहे ते वेगळेच आहे। जिथे संपूर्ण प्रकृती ही मिथ्या आहे, दुसऱ्याच्या मनातले जाणावे हे खरे ज्ञान आहे असे वाटते, पण हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे। महाअनुभव हाच श्रेष्ठ आहे। मानसपूजा करताना चुकला, कोणीतरी बोलावले असे ते नाही। अंतरस्थिती जाणली त्याला परमज्ञाता म्हणतात। परंतु जोपर्यंत मोक्षप्राप्ती होत नाही तोपर्यंत तेही ज्ञान नाही। अनेक प्रकारची ज्ञाने ही आपल्याला दिसतात, परंतु ज्याच्यामुळे सायुज्य मुक्ती होते ते ज्ञान वेगळे आहे। ते ज्ञान कसे आहे, त्याच्यामुळे समाधान मिळते ते मला वर्णन करू सांगावे असे शुद्ध ज्ञान विचारले, त्याची माहिती पुढच्या समासामध्ये देत आहे। श्रोत्यांनी अवधान दिले पाहिजे। जय जय रघुवीर समर्थ। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे बहुधा लक्षणनाम समास पंचम समाप्त। दशक 5 समास 6 शुद्ध ज्ञान लक्षण। जय जय रघुवीर समर्थ। आता ज्ञानाचे लक्षण आहे का? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आपल्याला आपणच पाहणे म्हणजे ज्ञान। मुख्य देवाला जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य अनित्य यांचा विचार करावा, याला ज्ञान असे म्हणतात। जिथे दृश्य प्रकृती बाजूला होते, पंचमहाभूतांची जाणीव नष्ट होते त्याला ज्ञान असे म्हणतात। मनबुद्धीला न समजणारे, जिथपर्यंत तर्क पोहोचत नाही, ज्याचा उल्लेख सगळ्यांच्या पलीकडचे असा होतो त्याला ज्ञान असे म्हणतात। जिथे दृश्यभान नाही, जिथे जाणीव हे अज्ञान आहे त्याला शुद्ध स्वरूप ज्ञान असे म्हणतात। सर्व साक्षी तुर्यावस्था त्याला ज्ञान म्हणतात, पण ते केवळ पदार्थ ज्ञान आहे। दृश्य पदार्थ पाहणे म्हणजे पदार्थ ज्ञान, शुद्ध स्वरूप जाणावे त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात। हा भाग इथे समाप्त झाला। पुढील कथा ऐकूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काळजी करायचीच तर नामाची करा. आपण असं पाहतो की आज जे दुःखाचं वाटतं तेच पुढं सुखाचं होतं, आणि जे सुखाचं आहे असं आज वाटतं तेच पुढं दुःखाला कारणीभूत होतं. तुम्हाला जे सुखदुःख येतं ते भगवंतापासून येतं म्हटलं तर दुःखाचं कारण काय? जोपर्यंत परक्यानं दिलेलं दुःख भगवंतानंच दिलेलं आहे असं वाटत नाही तोपर्यंत आपण भगवंताचे झालेलो नाही. आपण घाबरतो केव्हा? तर आपला आधार सुटला म्हणजे. जे जे होतं ते रामाच्या इच्छेनं होतं असं समजावं. संकट देवानं आणली तर ती सोसण्याची शक्तीही तोच देतो. समर्थांचं होऊन असं भ्यावं का? समर्थांचे जे झाले त्यांनी परिस्थितीला नाही डगमगू. प्रत्यक्ष संकटाचं निवारण जर करता येतं तर मग भीती कशाची करायची? मुळात जी भीती नाही ती तुम्ही मनानं निर्माण करता याला काय म्हणावं? अहो, खेळातली सोंगटी मेली म्हणजे त्याचं सुखदुःख कुणी करतो का? तसं व्यवहारामध्ये आपण वागावं. सुखानं हुरळून जाऊ नये आणि दुःखानं अस्वस्थ होऊ नये. असं व्हायला आपलं मन शांत राहणं जरुरीचं असतं. जोपर्यंत मी करता आहे अशी भावना असते तोपर्यंत सुखदुःखाचे हेलकावे मनाला बसतात. म्हणून कर्तेपण रामाकडे द्यावं आणि देहानं कर्तव्यात राहून मन शांत ठेवावं. परिस्थितीचा परिणाम माझ्या मनावर घडू देऊ नको देवा असं म्हणावं. परिस्थितीच बदल असं देवाला म्हणू नये. ज्याप्रमाणे एखादं विष रक्तात मिसळावं त्याप्रमाणे काळजी आपल्या अंगात भिनलेली आहे. त्याला वरून औषध लावलं तर उपयोग होत नाही. यासाठी भगवंताच्या अनुसंधानाचं इंजेक्शनच पाहिजे. जे दुर्गुण भगवंताचा विसर पाडायला कारणीभूत होतात त्या सर्वांचा संग्रह म्हणजे काळजी. काळजी हा फार मोठा रोग आहे. पोटात रोग वाढला आणि त्यानंच पोट भरलं की रोग्याला अन्न जात नाही. त्याप्रमाणे ज्याला काळजी फार आहे त्याच्या हृदयात आनंद जाऊच शकत नाही. या काळजीचे आईबाप तरी कोण आहेत? देहबुद्धीमुळं आपल्याला काळजी लागते. देहबुद्धी म्हणजे वासना. वासना आणि अहंकार हे काळजीचे आईबाप आहेत. अशा और स्वभावाचे आईबाप असल्यावरती पूर असं विचित्र असायचंच की नाही? अहो, भगवंताचं स्मरण करत गेल्यानं आईचा आणि मुलीचा मृत्यू बरोबर घडून येतो. वासना आणि काळजी दोघीजणी एकदम मरतात. खरं म्हणजे एकच स्थिती कधी कायम राहत नाही म्हणून आपल्याला भीती वाटते आणि तिच्यातून काळजी उत्पन्न होते. काळजी जितकी आपल्याला मारते तितकंच नाम आपल्याला तारतं. तरीसुद्धा आपण काळजीलाच पकडून बसतो याला काय म्हणायचं? आपला जेवढा वेळ काळजीत गेला तेवढा वाया गेला असं समजावं. काळजी करायचीच असेल तर अनुसंधान कसं टिकेल याची करा. नामाची काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळच येणार नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉक्टर प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन करतो आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक सिद्धपुरुषांच्या समाधी आहेत आणि या समाधीस्थळांची माहिती घेऊन ती माहिती एका वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली होती आणि याच सगळ्या लेखांचं एकत्रित संकलन म्हणजे अवलियांचे जनस्थान हे पुस्तक. या पुस्तकातील पुढील कथा आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कथेचं नाव आहे सद्गुरू दादासाहेब चिटणीस. तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे. गुप्ते महाराजांच्या समाधीस्थळी आणखी दोन समाधी आहेत. त्यापैकी एक आहे भाईनाथ महाराज कारखानीस यांची, तर दुसरी आहे दादासाहेब चिटणीस यांची. दादासाहेब चिटणीस हे पराकोटीचे अवलिये जनस्थानी होऊन गेले. त्यांचे नाव मधुसूदन दामोदर चिटणीस. त्यांना सर्वजण दादासाहेबच म्हणत. त्यांच्यावर लहान असल्यापासून गुरूंचा वरदहस्त होता. दादासाहेबांचा जन्म 15 ऑक्टोबर 1914 पंचवटीतील गोसावी वाड्यात त्यांचा जन्म झाला. दादांचा जन्म झाला त्यावेळी गोपालदास उर्फ नरसिंग महाराज जन्मस्थानी आपल्या लीला दाखवत होते. त्यांचे या बालकावर लक्ष होते. दादासाहेबांचे वडील दामोदरराव रोज ऑफिसमधून आल्यावर श्री काळारामाचे दर्शन घेत आणि नंतर पूर्व दरवाजावर बसत असत. या दरवाजावर नरसिंग महाराज उभे राहून साधना करीत. दामोदरराव आणि नरसिंग महाराज यांची रोजच दृष्टादृष्ट होत असे, परंतु बोलणे होत नसे. एक दिवस दामोदरराव रोजच्यासारखे घरी आले, परंतु लहानगा दादा खूपच आजारी असल्याने काय करावे, राम मंदिरात जावे की नाही अशी त्यांची चलबिचल झाली, पण मात्र एका क्षणापुरतीच. दुसऱ्याच क्षणी ते उठले आणि मंदिरात गेले. दर्शन घेतल्यावर पूर्व दरवाजावर बसलेले असताना अचानक नरसिंग महाराज त्यांना बोलले, जा लड़के को लेके आना. त्यांनी असे म्हटल्यावर दामोदररावांना खूप आनंद झाला. ते लगोलग घरी गेले आणि 6 महिन्याच्या दादाला घेऊन महाराजांकडे आले. महाराजांनी लहानग्या दादाला मांडीवर घेतले आणि आपल्या लोटीतून बरेचसे दूध त्याला पाजले आणि म्हटले, 16 साल तक लड़का तेरा, बाद में मेरा. दामोदररावांना हे काही कळले नाही. ते दादांना घेऊन घरी आले तर प्रकृतीत चांगलाच फरक पडला होता. दादांचे वडील दामोदरराव खूपच धार्मिक वृत्तीचे होते, त्यामुळे घरात पूजा अर्चा चालत असे. दादांना लहानपणापासूनच पूजेचे वेड होते. तसे ते खोडकरही होते. केराची गाडी चालवणे, वाळत घातलेले मीठ मुठा भरून खाणे, काडतूस दगडाने फोडणे असे उद्योग ते करीत. एकदा तर दिंडोरीच्या जंगलात गेले असता त्यांनी वाघाची पिल्ले झोळीत घालून घरी आणली होती. दिंडोरीहून नाशिकला बदलून आल्यावर दादा पुन्हा येथील सवंगड्यांमध्ये रममाण झाले, परंतु तोपर्यंत नरसिंग महाराज ब्रह्मानंदी विलीन झाले होते. त्यामुळे दादाला आता कोणाच्या पायावर घालावे असे दामोदररावांना झाले होते. तोपर्यंत दामोदररावांची ओळख गजानन महाराज गुप्ते यांच्याशी झाली होती. ते साधू पुरुष आहेत यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता, कारण त्यांची राहणी अत्यंत साधी होती, कोणतेही अवडंबर नाही. नेहमी थट्टा मस्करी करीत. एखाद्या वेळी लहर आली तर शिव्याही देत, हे साधू पुरुष कसे असा विचार सुरू असताना तो सत्पुरुष आहे, त्याचा अनुग्रह घे, कृतार्थ हो, संधी दवडू नको असा दृष्टांत दामोदररावांना झाला. वडिलांच्या त्यांच्याकडे जाण्याने दादासाहेबांचाही गुप्ते महाराजांकडे जाण्याचा मार्ग खुला झाला. तरीही दादा त्यांना साधू मानत नसत. 1932 दादांना दृष्टांत व्हायला सुरुवात झाली. त्यांना वचन दिल्याप्रमाणे नरसिंग महाराज स्वप्नात मार्गदर्शन करीत, परंतु देहधारी गुरु असावा म्हणून विचार केला असता गजानन महाराजांनी त्यांना सांगितले, तू माझ्यापेक्षा मोठ्या गुरूंकडे आहे, त्यांची परवानगी झाल्यासच मी तुला स्वीकारू शकतो. त्याप्रमाणे दादांच्या दृष्टांतात एक दिवस नरसिंग महाराजांनी माझेच बाळ आहे पदरात घ्या म्हणून गजानन महाराजांना सांगितले आणि दादांसाठी परमकृपेचा मार्ग मोकळा झाला. पुढे गजानन महाराजांनी त्यांच्याकडून योग मार्गाची साधना करून घेतली. साधना सुरू असताना एकदा सुप्रसिद्ध गायक वजेबुवा नाशिकला आले होते. त्यांना मेघमल्लार गाण्यासाठी विनंती केली. त्यांच्यासमोर दादा बसलेले होते. त्यांनी समाधी लावली. वजेबुवा गात असताना आकाशात ढगांनी गर्दी केली आणि धो धो पाऊस कोसळायला सुरुवात झाली. हा अनुभव अनेक जणांनी घेतला आहे. दादासाहेब दिवसातून 2 वेळा देवाची पूजा करीत असत. तेव्हा त्यांच्या डोक्यातून पाण्याच्या 3 धारा वाहत असत. अनेकदा त्यांच्याकडे येणाऱ्या भाविकांनी हा अनुभव घेतलेला आहे.
गंगेवरील अनेक साधू दादांना पूर्वीपासून ओळखत असल्यासारखे त्यांच्याशी बोलत, त्यांना मिठी मारत. दादाही अगदी वेदांताच्या चर्चा त्यांच्याशी करीत. 1943 मिलिटरी ऑर्डिनन्स ऑफिस उघडले. त्यावेळी दादा तेथे नोकरीस लागले. त्यांच्या घरी नोकरी मागण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. दादा कुणालाही सांगत, गेटवर ये. तो आला की दादा त्याला नोकरीला लावून घेत असत. दादांकडे कोल्हापूरच्या राणी ताराबाई यांचे सचिव भेटण्यासाठी येत असत. त्यांना दादांचा अनुभव होता. त्यांनी राणीसाहेबांजवळ तो वर्णन केला. त्यावेळी राणींनी त्यांना कोल्हापूरला बोलवून घेतले. 2-3 दिवस दादा तेथेच राहिले. या दिवसांमध्ये राणीला खूप चांगला अनुभव आला. त्यामुळे त्यांनी पाद्यपूजा करून त्यांना 25,000 रुपये देऊ केले. परंतु दादांनी ते परत केले आणि नाशिकला निघून आले. पुढे राणीसाहेब त्यांना घर घेऊन देते म्हणून मागे लागल्या. दादांनी मात्र कर्ज काढून घर घेतले. गजानन महाराजांचे एक शिष्य घाणेकर यांना हा वृत्तांत कळल्यावर त्यांनी दादांना विचारले की पैसे का नाही घेतले. तर दादांनी खुलासा केला. राणी म्हणाल्या की तू सर्व सोडून येथे येऊन राहा. घरच्या लोकांचा खर्च मी करेन, परंतु मला कुणाची बांधिलकी नको म्हणून मी पैसे घेतले नाहीत. अशा प्रकारे अतिशय साधेपणाने जीवन जगणारे हे दादा. दादांची हटयोगाची साधना

तिला महानिर्वाण झाले. त्यांची समाधी गोदाघाटावर गुप्ते महाराजांच्या समाधी शेजारी आहे. धन्यवाद रसिक हो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो,
1: आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे आलेत आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. महाशब्दे सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार
1: सर. आपण जो काही कार्यक्रम करतो आहोत लवाद या विषयावरती, त्याचे आपले जे भाग झालेले आहेत
2: होय,
1: त्याच्याबद्दल श्रोत्यांच्या प्रतिक्रिया पण खूप छान येत आहेत.
2: अच्छा,
1: त्याच्यामुळे आता पुढे पुढे काय हा पण भाग
2: बरोबर
1: श्रोत्यांशी पण हे होत आहे.
2: खरं
1: तर आपण आजच्या भागाला सुरुवात करूयात.
2: होय
1: सर, आपण चर्चा करत होतो त्याप्रमाणे सलोख्याची कार्यपद्धती
2: होय
1: या विषयावर आपण बोलत होतो. तर समझोता करारामध्ये कुठल्या बाबी अंतर्भूत केल्या जातात?
2: या समझोताच्या करारामध्ये जे काही काही वेळा दोन पक्ष असतात किंवा दोनापेक्षा जास्त पक्ष असू शकतात, तर या सगळ्या पक्षांना ज्या काही मान्य असलेल्या बाबी असतात किंवा अटी असतात, शर्ती असतात, त्या सगळ्या त्याच्यामध्ये अंतर्भूत केल्या जातात.
1: मग या हा करार जो आहे हे कोण तयार करतो?
2: त्याच्यामध्ये जो आपण मध्यस्थ म्हणतो, म्हणजे ज्याला आपण कन्सिलिएटर असं म्हणत असतो, तर तो हा मध्यस्थ हा करार तयार करतो. ती पद्धत थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. प्रथम तो जो मध्यस्थ असतो तो त्या कराराचा मसुदा तयार करतो, आणि मग त्याच्यावरून परत कुठलेही आणखी नवीन वाद उत्पन्न होऊ नये किंवा होऊ शकतील अशा ज्या बाबी असतात त्या बाबी तो त्या मसुद्यातून टाळतो. मग त्या पक्षामध्ये त्या जर का दोघं जण पक्ष असतील किंवा ते दोघांपेक्षा जास्त असेल तर त्या सर्व पक्षांना तो त्याची एक एक प्रत देतो, आणि त्यांच्यामधून त्यांच्याकडून काही त्यांना वाचल्यानंतर काही योग्य सूचना जर का आल्या तर त्याचा तो त्याच्यामध्ये अंतर्भाव करून पुन्हा एक नवीन मसुदा तयार करतो. आणि तो जोपर्यंत तो मसुदा सगळ्या पक्षांना मान्य होत नाही तोपर्यंत ते म्हणजे ते जी प्रक्रिया चालूच राहते, आणि ती तो मसुदा पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्या मध्यस्थाची म्हणजे कन्सिलिएटरची असते.
1: सर, हा करार तर तयार झाला पण हा वैध आहे हे कसं ठरवतात?
2: बरोबर. तर ज्या करारावरती मान्यतेची मोहोर म्हणून सगळे संबंधित जे पक्ष असतात ते पक्ष आणि हा जो मध्यस्थ असतो कन्सिलिएटर यांनी जेव्हा सह्या केलेल्या असतात तोच जो करार असतो त्या कराराला वैध असा मानला जातो. हल्ली तो करार 500 रुपयाच्या स्टॅम्पावरती केला जातो.
1: पण या समझोत्याचं स्टेटस किंवा स्थिती ही कशी असते?
2: मी मागे सांगितलं त्याप्रमाणे आर्बिट्रेशन आणि कन्सिलिएशन ऍक्टमध्ये या कलम नंबर 30 अन्वये या कराराला आर्बिट्रल अवॉर्ड याचा दर्जा दिलेला आहे, त्याच्यामुळे तो समकक्ष मानला गेलेला आहे. म्हणजे जसं काही आपण कोर्टाने जो निर्णय दिलेला असतो तेच त्याचं स्टेटस असतं.
1: आणि मग त्याचा परिणाम काय असतो? मग
2: त्याचा परिणाम म्हणजे आर्बिट्रल अवॉर्डमुळे जे

0: स्टेटस दिल्यामुळे आवश्यकता वाटल्यास कार्यवाहीसाठी दोघांपैकी एक पक्ष न्यायालयाची मदत घेऊ शकतो.
1: सर, आता हे करार आणि त्याचा ह्या सगळी जी आपण प्रोसिजर समजून घेतली,
0: हो,
1: याची गोपनीयता कशी पाळली जाते?
0: याच्यामध्ये ना संपूर्ण गोपनीयता पाळली जाणं हे सगळ्या पक्षांना आणि मध्यस्थाला अतिशय बंधनकारक असतं. मध्यस्थ आणि त्या वादामध्ये जे सगळे पक्ष असतात त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेविषयी समझोत्यातल्या करारातला जो केला असतो त्यातल्या शर्ती अटी इत्यादी संबंधी पूर्णपणे गोपनीयता बाळगणं हे बंधनकारक असतं. फक्त त्याच्या कार्यवाहीसाठी म्हणजे जे काही आवश्यक असतात त्या बाबी त्या फक्त त्याला उघड करता येऊ शकतात, इतर गोष्टी नाही.
1: सर, खरंच तुम्ही खूप छान माहिती देता आहात. या सगळ्या प्रोसिजरची, या कन्सिलिएशनची ही जी कारवाई पूर्ण होते ही कधी संपुष्टात येते?
0: ज्या दिवशी या समझोता करारावरती सगळ्या पक्षांच्या सह्या होत्यात आणि शेवटी मध्यस्थाची सही होती त्याच दिवशी ही प्रक्रिया संपुष्टात येते. मी त्या दिवशी त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होतं आणि काही काही वेळेला मध्यस्थसुद्धा सर्व पक्षांशी चर्चा करून समझोता झाल्यामुळे आता ही प्रक्रिया संपुष्टात आलेली आहे असं तो लेखी पण जाहीर करू शकतो आणि तसे सर्व संबंधित पक्षांना मध्यस्थाकडून लेखी कळवलं जातं.
1: सर, तुम्ही छान सांगतात पण याच्यातूनच मला काही अजून प्रश्न पडलेत.
0: हो,
1: आणि मला असं वाटतं वेळ संपत आली
0: आहे,
1: त्यामुळे आपण इथे थांबूयात, पण पुन्हा परत आपण भेटणार आहोत. तर श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात लवाद या विषयावरती कृष्णभूषण महाशब्दे यांचे विचार. त्यांच्याशी आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार, सावित्री अबेकसच्या आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज सुद्धा आणखीन एका अबेकसच्या सावित्रीला घेऊन मी आपल्या स्टुडिओत हजर झालेले आहे, खास रसिकांबरोबर त्यांचा संवाद साधण्यासाठी. मंडळी आज आपल्या इथे स्टुडिओत उपस्थित आहेत खास यावल इथून आलेल्या योगी ज्ञानेश्वर गुंजाळ मॅडम. त्या ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेट असून सुद्धा आपल्या रोजच्या प्रॅक्टिसबरोबर त्यांनी अबेकसचं शिक्षण घेऊन मुलांना ज्ञानदानाचं काम त्या सध्या पार पाडत आहेत. या दोन्ही आघाड्यांवर त्या कशा पद्धतीनं विहार करतात किंवा कशा पद्धतीनं हे सगळं त्या सांभाळत आहेत, अबेकसशी त्यांचा संबंध कसा आला हे सगळंच त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेऊया. त्यांचं आपण सुरुवातीला स्वागत करूया. योगीताई, खूप खूप स्वागत आहे त्या कार्यक्रमात. तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
1: मी मूळ खान्देश, जळगाव जिल्हा, यावल तालुक्यामध्ये. माझं सासर आणि चोपड्याचं माझं माहेर आहे.
0: बरं, जसं मी आता सुरुवातीची ओळख करून देताना सांगितलं की तुम्ही ॲडव्होकेट आहात, तर मुळात हा अबेकसकडे जाण्यापूर्वी हा प्रवास मला तुमचा नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की याची पार्श्वभूमी काय होती, म्हणजे घरात कोणी ॲडव्होकेट होतं किंवा तुम्हाला आवड होती, काय कसं घडलं?
1: आमच्या 7 पिढ्यात कोणी ॲडव्होकेट नव्हतं आणि स्त्रियांनी या फील्डमध्ये जाणं थोडं रिस्की वाटायचं की भांडकुदळ निघतात या अशा स्त्रिया म्हणून असा गैरसमज असायचा. आमच्या 3-4 पिढ्यांपासून मुख्याध्यापक असण्याची परंपरा आहे, आजोबा वडील सगळे असण्याची. सो शिक्षण आणि शिकवणं हे अंगात आहे, रक्तात आहे. पण वडिलांचं स्वप्न होतं की कायद्याचं नॉलेज असायला हवं प्रत्येकाला आणि त्याने माणूस जो एक पाठीचा कणा ताट असल्यासारखा खंबीर उभा राहू शकतो, आजच्या जगात लढण्याची हिंमत येऊ शकते, तर ज्ञान असावं. सो मुलगा जर मोठा असता, आम्ही 3 बहिणी आहोत, मी मोठी बहीण, भाऊ नाही. मुलगा मोठा असता तर वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं असतं, म्हणून मी त्यांचं राहिलेलं पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडी धडपड केली आणि लॉचं शिक्षण मालेगाव आणि नाशिकमध्ये कम्प्लीट केलं.
0: अच्छा, बरं. आणि मग आता हे शिक्षण पूर्ण करून किती वर्ष झाली आहेत?
1: मला साधारण 15 वर्ष झाली आहेत सनद मिळून, आणि माझी प्रॅक्टिस प्लस कंपनीची कामं आणि आता नोटरी ऍडव्होकेट म्हणून राज्यस्तरीय लेव्हलचं आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन करून एक सिलेक्शन झालंय.
0: क्या बात आहे, खूपच छान. मग आता सध्या कुठे प्रॅक्टिस करत आहात आपण?
1: माझा जळगाव जिल्हा आहे, सोबत संभाजीनगर आहे, अधूनमधून नाशिक भुसावळ इथली कामं असतात.
0: अरे वा,
1: साइड बाय साइड.
0: नक्कीच हा खूप मोठा व्याप आहे अर्थात, जसं तुम्ही सांगताय. आणि मग कायद्याचं शिक्षण घेणं हे वडिलांचं स्वप्न होतं, पण मग तुमचं काही वेगळं स्वप्न किंवा काही वेगळा विचार होता का?
1: मला माझ्यातले स्किल्स वडील म्हणायचे की ओळख आणि त्या मार्गाने चाल, तुला मी पॉइंट आउट नाही करणार की तू काय करावं म्हणून, पण शिक्षक माणूस फक्त मार्गदर्शन करतो.
0: बरोबर.
1: बोलण्याचं स्किल आहे तर दोनच फील्ड असतात, एकतर वकिली एकतर शिक्षक. सो शिक्षकाचा वारसा असल्यामुळे गुण आहेत तर आपण ट्युशन घेऊन मुलांना शिकवू शकतो, मात्र वकिली हे क्षेत्र असं आहे की जिथे ज्ञानदानासोबत न्यायदानाचं पण काम करणं किंवा न्याय मिळवण्यासाठी थोडं मदत करणं हेही गरजेचं आहे. त्यातल्या त्यात त्यांनी मला अनेक शिबिरांना लहानपणापासून जोडत राहिलेत.
0: बर.
1: RSS संघाला जोडलं.
0: बर.
1: मी संघाची शाखा लहानपणी घेतली
0: आणि
1: तरुण वयामध्ये शाखेला 1 वर्ष माझं समाजाला दान करावं म्हणून आपण देणं लागतो समाजाचं. सो RSS 85 मुलींची शाखा चालवली वर्षभर.
0: क्या बात आहे, खूपच छान. मग नक्कीच खूप एक छान, काय म्हणतात, एक शिस्तशीर बैठक तुमच्या एकंदर सगळ्या याला आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं संघाचं पण योगदान तितकंच मोठं
1: आहे.
0: मला पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायला आवडेल, ते म्हणजे की ॲडव्होकेटचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही वकिली सुरू केली, प्रॅक्टिस सुरू केली, मग ही प्रॅक्टिस आजता गायताही आपली सुरू आहे.
1: होय.
0: लग्नानंतरही मग हा प्रवास पुढे कसा चालू होता?
1: लग्न करण्याच्या आधीच, म्हणजे आमची फौजी आहेत माझे मिस्टर, BSF आहेत.
0: अच्छा.
1: सो ते बघायला आले त्यावेळेला त्यांची अट होती मी तुला सोबत नेणार नाही, घर सांभाळावं लागणार. आणि माझी अट होती की मी घर सांभाळेल पण मी चूलमूल फक्त तेवढं राहणार नाही, मी माझ्या पायावर उभी राहील. आणि या दोघांच्या अटी शर्ती मान्य करून मग अरेंज मॅरेज झालेला आहे.
0: बर.
1: सो त्यांनी पण मला सपोर्ट केला की तू शिक, तुझं जेही तू आतापर्यंत नॉलेज घेतलेलं आहे, मी सोबत पार्लर केलेलं आहे, शिवणकाम भरतकाम केलेलं आहे, मी हार्मोनियमचे क्लासेस वगैरे पण घेते.
0: बर.
1: आणि मार्केटिंग मधल्या माझ्या 15-20 कंपन्यांमध्ये माझे बरेचसे वर्ष, 15-20 माझे त्याच्यात गेलेले आहे मार्केटिंग फील्डमधले.
0: सो
1: ह्या सगळ्या मागचा माझा प्रवास बघून त्यांनी मला पुढच्या प्रवासाला सपोर्ट केलाय, मी अडवणार नाही.
0: नक्की, खरंच खूप छान. आणि इतकं वेगवेगळ्या पातळ्यांवरती तुम्ही इतक्या समर्थपणे काम करतायत म्हटल्यावरती त्यांनी ते अडवण्याची गोष्ट कुठे तिथे आलेली नसेलच. आता मला पुढचा प्रश्न आपल्याला असं विचारायचा आहे, ते म्हणजे की अबॅकस हे कसं सुरू झालं, कारण की इतकी वर्ष हे सगळं करत असतानाच अबॅकस करावं हा आणखीन एक मोठा दुसरा व्याप आहे, तर मग ते का सुचलं?
1: हो, अबेकस हे नवीन संकल्पना ऐकण्यात आली मुलांच्या शाळांमध्ये किंवा आता हे गणिताविषयी काहीतरी वेगळी टेक्निक आहे म्हणून मी माझ्या मुलींनाही शिकावं हा विचार आधी केला आणि त्यांना एका ठिकाणी क्लास लावलेत. मात्र तिथे फी भरून 6 महिने वेळ देऊनही मला हवा तसा आउटपुट नव्हता मिळालेला. आणि त्यांचं कम्युनिकेशन बघितलं, ग्रुप बघितला, त्यातून मला हवा तसा आउटपुट नसल्यामुळे मी विचार केला की काय करावं. मग कल्पना आली वडिलांचं असं असायचं की आपण असं दुसऱ्याला नाव नाही ठेवायचं की इथे हे चांगलं नाहीये ते चांगलं नाही, त्यापेक्षा आपण स्वतः त्यात उतरायचं, आपल्याला काही चांगलं करता येतं का ते बघायचं.
0: बरोबर.
1: आणि मग ब्रेन ट्रेनची ऍड बघितली आणि युट्यूबवर व्हिडिओज बघितले, त्यानुसार मग यांना जॉईन झालो. आणि खरंच आश्चर्य पण वाटतं आणि समाधानही वाटतं की असा प्लॅटफॉर्म आहे हे आतापर्यंत का माहीत नव्हतं, इतकं मार्केटिंग फील्डमध्ये असून सुद्धा.
0: बर.
1: यांनी खरंच खूप सपोर्ट केलेला आहे, शिकवण्यापासून तर उभं राहण्यापर्यंतची, म्हणजे मानसिक तयारी करणं, तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं जगावं, कसं बोलावं, इथून सुरुवात झाली. पण गरज होती मुलींपासून आणि आता ती गरज आपल्या देशापासून तर इंटरनॅशनल पर्यंत गेलेली आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे मी महाराष्ट्रभरातही क्लासेस घेतेच, मात्र स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेमधले सुद्धा मुलं माझ्याकडे ऑनलाईन क्लासेस घेत.
0: काय बात आहे, खूपच छान. मला वाटतं अशा पहिल्या तुम्ही आहात की ज्यांच्याशी मी बोलते की ज्यांनी इंटरनॅशनल लेवलवरती आता क्लास सुरू केलेले आहेत. नक्की खूप छान प्रगती तुम्ही करत आहात, खूप छान वाटलं ऐकून. पण मग आता वकिलीचा व्याप आणि अबॅकसचे क्लासेस, मग त्या सगळ्या वेळा हे सगळं तुम्ही कसं सांभाळता?
1: एक करिअर आहे, एक पॅशन आहे, आवड आहे. मुलांशी कनेक्टिव्हिटी ठेवणं ही माझी आधीपासून आवड होती, शाखेपासून मला सवय लागली होती. समाजाचं देणं लागतो हे संस्कार आहेत. मग आपण बाहेर जाऊन दान धर्म पूजापाठ नाही करू शकत, वेळात वेळ नाही काढू शकत. मग ही हा एक माध्यम असा आहे की स्वतःही प्रगती करू शकतो आणि मुलं म्हणजे पुढच्या आपला समाज आहे, पुढची पिढी हे आपला देश आहे.
0: बरोबर.
1: आजची लहान मुलं पुढचा देश आहे येणारा, जर यांना घडवलं, संस्कारक्षम बनवलं, तर कदाचित देश आणखीन दुरुस्त होईल. आपण बाहेर नाही काही करू शकत, रस्ते झाडणं किंवा दान धर्म करणं हे नाही करू शकत, पण या माध्यमातून शिक्षणही देणं होतंय, त्यांना घडवणंही होतंय, संस्कारही देणं होतंय, सोबत समर कॅम्प्स वगैरे घेणं, जेवढं देता येईल तेवढं. म्हणजे आपलं कामही चालतं, कामातून पोट भरतं, इनकम येते, घर परिवार चालतो. पण पॅशन असलं की आपण फ्रेश राहतो.
0: नक्की.
1: जिथे आवड असली ती.
0: नक्की. खूपच छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि दोन्ही गोष्टी तुम्ही खूप छान सांभाळत आहात हे तुमच्या बोलण्यात लक्षात येते, कारण की शांतपणे सगळं तुम्ही मांडताय, त्याच्यावरनच एक लक्षात येतं की कुठेही त्याची गल्लत होत नाहीये, प्रत्येक गोष्टीला तुम्ही व्यवस्थित न्याय देताय. मग आता ब्रेन ट्रेनशी जेव्हा तुम्ही जोडल्या गेल्या तेव्हा मग ते रुटीन कसं होतं, कशा पद्धतीने क्लासेस वगैरे सुरू झाले, तुम्हाला काही अडचणी आल्या का?
1: ब्रेन ट्रेनचे क्लासेस सरांनी आमच्या सगळ्यांसाठी फ्लेक्झिबल ठेवलेले आहेत. रात्रीचा जो वेळ आहे 9:30 ते 11 या वेळेमध्ये क्लास करणं सगळ्या स्त्रियांना लगभग पॉसिबल होतं. घरातली सगळी कामं आटोपून जेव्हा आपण निवांत होतो, कामाचं प्रेशर डोक्यावर नाहीये आणि अशा वेळेला काही नवीन शिकायचं म्हटल्यावर हुरूप येतो.
0: बरोबर.
1: सरांनी आमचा वेळ आणि त्यांचा वेळ असं दोघांचं मॅच करूनच आमचे क्लासेस घेतले, खूप सुंदर प्लॅटफॉर्म दिला. आणि नाईट क्लासेस अटेंड केल्यावर ऑनलाईन क्लासेस करूनही एवढं सुंदर काही आउटपुट मिळू शकतं हे कल्पनेच्या बाहेर आहे, पण ते घडून आणलं.
0: बरोबर.
1: अवघ्या नगण्य अशा जॉईनिंग फी म्हणूया किंवा आपण एनजीओचे मेंबर बनतोय म्हणून काही किट घ्यायचंय आपल्याला मुलांना शिकवायला, तेवढ्याच एका नगण्य फी मध्ये लाखो कमवू शकतो.
0: बरोबर.
1: बिना भांडवल, प्रत्येक बिझनेसमध्ये आपल्याला भांडवल, वेळ, जागा, पैसा गुंतवावा लागतो.
0: खरे.
1: पण सरांनी आम्हाला असं घडवलं ब्रेन ट्रेनने की समाजही आहे महत्वाचा, समाज सेवाही करायची पण पोटही भरायचंय.
0: हो
1: सर. आम्ही पैसे देखील कमवू शकतो आणि आम्ही 4 लोकांमध्ये मान सन्मानही कमवू शकतो, पुढची पिढीही घडवू शकतो.
0: नक्कीच. खूपच छान.
1: मला सोबत हेही सांगायचंय, अबॅकस जॉईन झाल्यानंतर मला अनेक अशा ऑफर्स पण आल्यात.
0: बर.
1: गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स पण आलेत. सो मी आश्रम शाळांमध्ये जाऊन 200 ते 250 विद्यार्थ्यांना प्रत्येकी बॅच बॅचनुसार आतापर्यंत साधारण 600 विद्यार्थ्यांपर्यंत आश्रम शाळेतल्या आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
0: बर.
1: अबॅकस वेदिक मॅथ्स.
0: अरे वा.
1: आणि 5 ते 6 शाळांमधल्या शिक्षकांना, आश्रमशाळेच्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलेली आहे अबॅकस आणि वेदिक मॅथ्सची.
0: बर बर.
1: आणि यानंतर पुढची जी आमची ब्रेन ट्रेनची संकल्पना आहे किंवा जी साखळी आहे रुबिक क्यूब अबॅकस रोबोटिक्समध्ये,
0: हो हो,
1: तर ही देखील आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये मला ती ऑफर मिळते आणि सरांच्याच पेरलेल्या एका बीजमुळे आज तो वृक्ष होतोय. सो सोशल आणि गव्हर्नमेंट ह्या दोन्ही बेसिसवर, नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही बेसिसवर भगवंताची साथ आणि मोठ्यांचे आशीर्वाद, सरांचा सपोर्ट याच्याने झालंय. आणि मला हेही म्हणावं असं वाटतं की आमच्यासारखे जे खाणीमधले हिरेत, ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणू शकतो, अशा हिऱ्यांना परिवार काढतो बाहेर की चला बा तुमच्यात काहीतरी आहे, परिवार सपोर्ट करतोय.
0: बरोबर.
1: त्या हिऱ्यांना निकुंभ सरांसारखे गुरुजी मिळतात ना, ते पैलू पडतात की तुम्हाला व्हॅल्यू आहे, तुम्ही हिरे आहात पण तुम्हाला मार्केट व्हॅल्यू मिळवली पाहिजे, चार लोक तुमचं नाव निघालं पाहिजे. म्हणून सरांसारखी व्यक्ती ना शिकवत नाही नुसती की सर्टिफिकेट देणं, कोट ब्लेझर देणं, हे नाही करत आहे आम्हाला. आमची संस्था आम्हाला घडवते की तुम्ही उभं राहा, हिम्मत करा.
0: बरोबर,
1: ते पैलू पाडतात. आणि तुमचे खूप आभार मानावेसे वाटतात मॅडम सरांचे, तुमच्या रेडिओ विश्वासचे, की तुम्ही त्या पैलू पाडलेल्या हिऱ्यांना पॉलिशिंगची कामं करतायत. की तुम्ही आम्हाला एक ज्वेलर सारखं गृहित आणून देता, सगळ्यांसमोर धरून हे करतायत की चला बाबा तुमची पण ही किंमत आहे, तुम्ही जे काम करताय त्याला सपोर्ट करतायत, आणखीन पुढे जाण्यासाठी थोडी भरारी उभारी देतायत, त्यामुळे तुमचे खूप आभार. रेडिओचं आणि माझं लहानपणीचं एक रिलेशन आहे.
0: बरं, अरे वा.
1: हो, माझी एक आठवण आहे वडिलांकडे.
0: जरूर जरूर.
1: वडील नाहीये पण ते क्लोज होते. लहानपणी पहाटे 5 वाजता रेडिओ लागायचा.
0: बरोबर,
1: कंपल्सरी. त्यावर जेही लागायचं आमची झोप मोड व्हायची म्हणून आम्ही चिडायचो की नका लावू पप्पा प्लीज, पण आकाशवाणी, संस्कृत बातम्या, मराठी गोष्टी ह्या ऐकून ऐकून आमचं बालपण गेलंय. आणि मला सांगताना भरून येत आहे की जेव्हा रेडिओ विश्वासचं कळालं यायचंय इथे आम्हाला बोलायचंय, मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली.
0: जरूर,
1: की तुम्ही ही परंपरा जपलीये. आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात, सोशल मीडियाच्या काळात रेडिओ चालवणं आणि हे चॅनल्स इतके पुढे पर्यंत आजपर्यंत नेणं, तर ही खरंच एक परंपरा आहे, कोणाच्या मनाला भिडेल अशी.
0: नक्की नक्की, खरोखर
1: थँक्यू सो मच.
0: कौतुक आहे तुमचं. आणि नक्कीच तुम्ही आज जे काही तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवली की वडिलांचा एक सपोर्ट असल्यामुळे तुम्ही इथपर्यंत आल्या, त्याचबरोबर मिस्टरांचाही सपोर्ट होता. आणि जे तुम्ही खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की इतका मोठा वकिलीचा व्याप सांभाळून केवळ एकच जागेने तर अनेक ठिकाणं तुमच्या अंडर आहेत, तर खरोखर तुमचं कौतुक आहे. आणि सरांच्या बद्दल तुम्ही बोललात, सरांचंही खूप कौतुक आहे की ज्यांनी अशा सगळ्यांना उभं केलं आणि सगळ्यांना एक छान एक सपोर्ट दिला, एक प्लॅटफॉर्म दिला, आणि आणखीन एक नवीन ओळख तुम्हाला मिळाली. तुम्ही तर आधीच खूप छान काम करत होतातच, पण आता एक आणखीन एक त्यात नवीन जोडलं गेलेलं आहे. आणि आकाशवाणीबद्दल तुम्ही बोललात, रेडिओबद्दल बोललात, तर रेडिओचं कामच हे असतं की मुळात आपण अधिक संस्कारक्षम व्हायला रेडिओमुळे मदत होते. आणि तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं त्यात आमचाही थोडासा वाटा आहे, ऐकून आम्हालाही खूप छान वाटलं. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे वडीलही तुमचे खूप छान सगळं तुम्हाला बघतायत, ऐकतायत, आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी आहेत. तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली आणि तुमचा सगळा प्रवास सांगितला, तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि इथे आलात एवढ्या लांबून त्याच्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: तुमचे देखील खूप खूप आभार मॅडम, मनापासून आभार. तुम्ही आमच्यासारख्या अनेक सावित्रींना हे प्लॅटफॉर्म उभा करून दिला, संधी दिली स्वतःच्या मनातलं काहीतरी बाहेर काढणं, बोलणं, व्यक्त व्हायला. खरंच प्लॅटफॉर्म लवकर मिळत नसतो कोणाचं तरी ऐकून घेणं, म्हणून हा प्लॅटफॉर्म तुम्ही दिला. आणि या प्लॅटफॉर्मच्याच निमित्ताने मी अनेक माझ्यासारख्या सामान्य स्त्रिया, आपण काही फार विशेष नाही आहोत, सामान्य स्त्रियांना वर काढण्याचं जे काम करणारे असे गुरु आहेत, तर यांना लवकर सगळ्यांनी जोडले जावं, यांचा आमचा परिवार वाढावा, आणि अनेक स्त्रियांनी स्वतःमधले गट स्किल्स ओळखावं.
0: बरोबर,
1: त्यांना सगळ्यांना मी आव्हान करते, प्रत्येकात काही ना काही स्किल आहे.
0: नक्कीच,
1: बिना काही गुणांचं परमेश्वर कोणालाही उतरवत नाही,
0: फक्त
1: ते शोधावं, त्यांनी हिम्मत करावी. आणि त्यांच्या हिम्मत कुठे कमी पडत असेल तर आहेच ब्रेन ट्रेन सपोर्ट करायला.
0: खरे खरे,
1: तुम्ही आहात, सर आहेत, तर नक्कीच त्यांनीही पुढे यावं ही माझी विनंती आहे सर्व स्त्रियांसाठी, की करावं त्यांनी देखील.
0: नक्कीच नक्कीच, तुमचा हा संदेश सुद्धा खूप श्रोत्यांपर्यंत पोहोचतो आहे आणि खरोखर तुमचे खूप मी मनापासून आभार मानते. मला वाटतं हा कार्यक्रम तुमचे मिस्टर जर ऐकत असतील तर त्यांना सुद्धा तुमचं खूप कौतुक वाटेल, कारण की मला आपल्याला हेच सांगायचंय, जसा आवाज ऐकताय त्या तुमच्या मिस्टरांपर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचलेल्या आहात, आणि त्याच्याबद्दलही तुमचं मी खूप खूप कौतुक करते. इथे आलात त्याच्याबद्दल मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.

समझाओ दिल, इसको दूं या उसको दूं।

उसको दूं या उसको दूं।

श्रोते हो मी सुषमा दाते एकेका गीतकारांची ओळख करून देते. गीतकारांची ओळख अशासाठी की आपल्याला गाणी माहीत असतात, गायक माहीत असतात, संगीतकार माहीत असतात आणि चित्रपटातले हिरो हिरोईनही माहीत असतात, पण सुंदर गीत लिहिणारे गीतकार मात्र बऱ्याचदा माहीत नसतात. आणि मग गीतकारांची गाणी आपण ऐकल्यावर वाटतं की अरे हे होते का गीतकार, कसं लिहिलं असेल त्यांनी. तर हा सगळा प्रवास आपण जाणून घेऊया. आजचे गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी.

मजरू सुलतानपुरी यांनी 1945 ते 2000 जवळजवळ 60 वर्षे हिंदी गाणी लिहिली. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की चित्रपटातलं कॅरेक्टर समजून घ्यायचं आणि कॅरेक्टर समजून घेतल्यानंतरच ते गाणं लिहायचं, त्या कॅरेक्टरमध्ये पूर्ण आत जायचं आणि त्यामुळे ते कॅरेक्टर समजलं की त्यात स्वतःला झोकून दिलं की मग त्यांना ते गाणं सुचायचं. कयामत से कयामत तक मधील नायकाचा कॉलेजमधला शेवटचा दिवस, आता मुलांनी उच्च शिक्षण घेऊन नाम कमवावं असं प्रत्येक वडिलांची इच्छा असते. पदवी प्राप्त केल्यावर पुढे काय, पण पापा कहते हे बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, हे प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं आणि तेच हे वरील गीतातनं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दुसरं दोस्ती चित्रपटातल्याही गाण्याचं उदाहरण देता येईल. मजरू सुलतानपुरी सांगत होते की दोन मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला, पण मैत्रीचे रेशमी धागे असे तोडता येतात का? आणि मग या सगळ्या विचारांमध्ये त्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलं, चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं ना दूंगा. अतिशय सुंदर गीत ऐकूया.

0: मजरूह सुलतानपुरीचं खरं नाव वेगळंच होतं. मजरूह असं खरं नाव होतं असरार हुसेन खान. त्यांचे वडील पोलीस इन्स्पेक्टर होते. मजरूह सुलतानपुरीचं शिक्षण झालं ते पर्शियन आणि अरेबियन भाषेमध्ये. मग लखनौच्या युनानी कॉलेजमध्ये त्यांनी शिकले. त्यांचं शिक्षण त्यांनी अर्धवट सोडून पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या हकीमाचा व्यवसाय सुरू केला. तसं खान घराणं हे कर्मठ होतं. स्टेरोचारीची आवड होती, पण दैवी देणगी असलेल्या असरर हुसेन खानचा जन्म या घरात झाला याची जाणीव मात्र घरच्यांना नव्हती. मुलगा शेर शायरी करतो ही गोष्ट घरच्यांना एक डोकेदुखी अशीच वाटली. पण एक दिवस चमत्कार झाला. एक लखनौ मधले पिरजी बाबा नावाचे फकीर आले आणि त्या छोट्या मुलाची शायरी ऐकली आणि ते म्हणले की हा मुलगा मोठा शायर होणार आणि घराण्याचं नावलौकिक वाढवणार. या भविष्यानंतर फकीराच्या या भविष्यानंतर वडील खूप खुश झाले आणि मग वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग मुलगा पण हुशार होता. त्यांनी वडिलांना शायरी ऐकवायचं ठरवलं. पण शायरी ऐकवत असताना सुद्धा त्यांनी प्रेषित महंमदाची तारीफ करणारे काही शेर ऐकवले. मग वडिलांना हे फार आवडलं, कारण शायरीतून ईश्वरभक्ती करता येते हे पाहून आई वडील खुश झाले. आणि नंतर त्यांना कुणी शायरी करताना टोकलं नाही, रागवलं नाही, त्यामुळे ते लिहायला लागले. मजरूह नावाचा गालिबचा एक शिष्य होता. असरारची शेरोशायरी ऐकून सगळ्या मित्रांनी त्यालाच मजरू हे टोपण नाव दिलं. आणि मग बनारस कडून अलाहाबाद कडून अयोध्येकडे जाताना सुलतानपूर गाव लागतं. तिथे जन्म त्यांचा झाल्यामुळे त्यांनी आपल्या टोपण नावापुढे मजरूह सुलतानपुरी असं नाव लिहिलं आणि या शायरने अवघी चित्रपट सृष्टी गाजवली.
1: देखो कसम से, देखो कसम से, कहते हैं तुमसे हाँ, तुम भी जलोगे, हाथ मलोगे, रूठ के हमसे हाँ, देखो कसम से, कहते हैं तुमसे हाँ, तुम भी जलोगे, हाथ मलोगे, रूठ के हम

मजरूह सुलतानपूर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर इथं झाला. 24 मे 2000 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेवटपर्यंत त्यांनी शायरी, मुशायरा आणि गीत याची सोबत मात्र सोडली नाही. श्रोते हो, मजरूह सुलतानपूर यांच्या जीवनावर सुभाषचंद्र जाधव यांनी यहां के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी नावाचं एक पुस्तक लिहिलं. मजरूह सुलतानपुरीला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये दोस्ती मधल्या गीताला चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे 1965 मध्ये फिल्म फेअर पुरस्कार मिळाला, तर 2013 भारताच्या टपाल तिकिटावर मजरूह सुलतानपुरींचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना दादासाहेब फाळके हा सर्वोच्च मानला जाणारं पारितोषिक सुद्धा त्यांना मिळालं. ते 1993 मध्ये मिळालं.

मजरूह सुलतानपुरी याच्यामधला मजरूहचा अर्थ घायाळ, म्हणजे त्यांच्या गीतांनी अनेकांना घायाळ केलं. इतके सुंदर सुंदर गीतं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगावर त्यांनी लिहिली की आपण थक्क होतो. त्यांचं मदरशामध्ये शिक्षण झालं आणि पुढे ते हकीम म्हणून व्यवसाय करायला लागले. औषधोपचाराचं शिक्षण घेतलं आणि औषधोपचारासाठी येणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडले. ही मुलगी होती नेमकी तहसीलदाराची मुलगी. या मुलीच्या प्रेमात एक हकीम पडला, ही गोष्ट तहसीलदाराला अजिबात सहन झाली नाही आणि मग त्यांनी या प्रेमवीरावर मारेकरी धाडले. त्यांची चाहूल लागताच मजरू सुलतानपुरी यांनी सुलतानपूरवरून जे उड्डाण केलं ते थेट मुंबई आणि तिथे जिगर मुराबादींचा आश्रय घेतला. जिगर मुराबादी हे शायरीमधले मजरू सुलतानपुरींचे गुरु. त्यांच्याबरोबर एक मुशायरासाठी ते मुंबईला 1945 मध्ये गेले होते. त्या मुशायरामध्ये त्यांनी सादर केलेल्या सुंदर गझलमुळे कारदार, ए आर कारदार, एक चित्रपट निर्माते खूप खुश झाले आणि मग त्यांना वाटलं की चित्रपट संगीतामध्ये आपण गीत लिहावीत. आणि मग त्यांच्या गुरुनी पण सांगितलं होतं, तुझी हाकीमगिरी काही चालणार नाही आणि निव्वळ शायरीवरही तुझं पोट भरणार नाही, मग सिनेमासाठी गाणी लिही. म्हणून मग त्यांनी सिनेमासाठी गाणी लिहायला सुरुवात केली आणि तब्बल 60 वर्ष ते गाणी लिहित होते. सीआयडी चित्रपटातील ये है बंबई मेरी जान असं म्हणत त्याने मुंबई शहराचं खूप सुंदर वर्णन गाण्यातनं केलंय. ऐकूया.

0: मेरी जान।
1: कारदार यांनी त्यांना संधी दिली आणि नंतर ते चित्रपटातली गीतं लिहायला लागले। शहाजहांसाठी मजरू सुलतानपुरीने पहिलं गाणं लिहिलं आणि चित्रपटातील एकूण 10 गाण्यांपैकी 7 गाणी मजरू सुलतानपुरी यांनी लिहिलं। गम गए मुकस्सिल कितना नाजूक है किंवा जब दिल ही टूट गया हे गाणं तर खूप गाजलं। नौशादनी संगीताला या गीताला खूप सुंदर चाल लावली आणि स्वर सम्राट कुंदनलाल सैगल यांनी भावपूर्ण स्वरात ते गीत गायलं। हे इतके एकरूप झाले होते सैगल साहेब या गीत गायच्या वेळेला की ते म्हणले की ज्या वेळेला मी मरेन आणि माझं जेव्हा प्रेत तुम्ही घेऊन जाल तेव्हा जब दिल ही टूट गया हे गाणं लावावं, माझ्या निधनानंतर अंत्ययात्रेत हे गाणं नक्की वाजवा असं सैगल यांनी सांगून ठेवलं। ऐकूया हे गीत।

तेव्हा प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात, सुख दुःख येत असतात. नुसताच सुखात कुणी राहत नसतो. या शायरला पण बरंच काही भोगावं लागलं होतं. म्हणजे काय झालं, त्यांनी एकदा मुशायरामध्ये जहाल काव्यपंक्तीचा वापर करून शायरी पेश केली. अमन का झंडा इस धरती पर किसने न ये लहरा पाए, ये कोई हिटलर का है चेला मारले साथी जान न पाए, असं काहीसं लिहिल्यामुळे लोकांनी काय उठवलं की यांनी पंडित नेहरू यांच्यावर टीका केली आहे. आणि ते इतकं उठवलं की लोक मजरूह सुलतानपुरीच्या विरुद्ध बोलायला लागले आणि मग न केलेल्या गुन्ह्याची सजा त्यांना भोगावी लागली आणि त्यामुळे त्यांना चक्क तुरुंगामध्ये डांबण्यात आलं, तुरुंगवास भोगायला लागला. आणि हे असं त्यांच्या मनात तर खरं काहीच नव्हतं. म्हणजे यामुळे शायराच्या मनात इतकी खळबळ झाली की मी असं कुणावर टीका केली नव्हती, तो शायरीतला एक भाग होता, पण मला तुरुंगवास भोगायला लागला. त्यावेळेला त्यांनी एक गीत लिहिलं तुरुंगातच. ते गीत असं होतं, हम हे मताए कुचा ओ बाजार की तरा, उठती है हर निगाह खरीदार की तरा. आणि मग पुढे मदन मोहननी दस्तक या चित्रपटासाठी ही गझल भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजात स्वरबद्ध केली. ऐकूया.

तुरुंगवासातून बाहेर आले, पण चित्रपट सृष्टीतले सगळे दरवाजे मजरूह सुलतानपुरी यांच्यासाठी बंद झालेले होते. चक्क 3 वर्ष हे दरवाजे बंद होते आणि मग हळूहळू परत त्यांना ती गाणी मिळायला लागली आणि मग त्यांचं नाव झालं आणि मग एक ओपी नय्यर पासून चित्रपटातलं एक वेगळं युग सुरू झालं. त्यामध्ये मजरूह सुलतानपुरी आणि ओपी नय्यर यांनी कितीतरी चित्रपट तयार केले, किती गाणी आठवावीत, सुन सुन सुनय जालिमा, बाबूजी धीरे चलना, जाने कहा मेरा जिगर गया जी, ठंडी हवा काली घटा, चल दिए बंदा नवाज, अगर बाबू है दिल काबू, ये बाबू है जमाना तेरा, लेके पहला पहला प्यार, कहीं पे निगाने कहीं पे निशाना, किती किती गाणी सांगावीत. ऐकूया एक गीत.

साहिर, प्रेम धवन, कैफी आजमी या शायरांप्रमाणे मजरूह सुलतानपुरी सुद्धा साम्यवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे त्यांना एका गीतासाठी, शायरीसाठी 3 वर्ष तुरुंगात राहायला लागलं. पण नंतर जेव्हा त्यांचा पुन्हा गीताचा सिलसिला सुरू झाला, त्यांनी मागे वळूनच पाहिलं नाही. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताची एक गंमत वेगळीच आहे. प्रेमात नेहमी नायिका रुसत असते आणि तिचा रुसवा काढण्यासाठी नायक तयार असतो, पण मजरूंची तराच वेगळी आहे. त्यांच्या शब्दसुरांनी न्हायलेला नायक नेहमी नायकच रुसत आलाय, आणि मग तो चॉकलेटी देवानंद असू दे किंवा धांगडधिंगा करणारा शम्मी कपूर असू दे, पण सगळ्या नायिका मात्र त्या नायकाच्या मनवण्यासाठी गीत गात असतात. आणि प्रेमात हार मानणारी आरपारची नायिका श्यामा गुरुदत्त पुढे हात जोडून म्हणते, येल्लो मै हारी पिया हुई तेरी जीत रे काहे का झगडा बालम नई नई प्रीत रे. नेहमी नायिकेची छेडछाड करणारा शम्मी कपूर मजरूह सुलतानपुरीची साथ मिळाल्यावर सुद्धा खोटा खोटा रुसण्याचा आव आणतो, आणि मग नायिकेच्या तोंडून बेईमान बालमा मान भिजा मान भिजा असं गाणं ऐकून स्वतःचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करतो. चित्रपट सृष्टीमध्ये ज्या ज्या संगीतकारांनी मजरूह सुलतानपुरीचा हात धरला, त्यांची गीतं गाजली, त्यांचं संगीत गाजलं, त्यांची गाणी गाजली, राहुल देव बर्मन असतील, आनंद मिलिंद असेल, राजेश रोशन असेल, यांच्या बरोबर पण त्यांनी काम केलं. आणि जुन्यामध्ये नौशाद, धनीराम, अनिल विश्वास, खय्याम ते उषा खन्ना, लक्ष्मीकांत, प्यारेलाल सगळ्यांच्या बरोबर काम केलं. सचिन देव बर्मन, चित्रगुप्त, रोशन सगळ्या संगीतकारांबरोबर काम करून उत्तम उत्तम गाणी दिली आणि उत्तम उत्तम गाणी गाजली. मजरूह सुलतानपुरीचा एक किस्सा फार मजेशीर आहे. डॉक्टर विद्या या चित्रपटात मजरूहने गाणं लिहिलं, पवन दिवानी हे गाजलं, आणि हे या गाण्याला सचिन दादांनी सुंदर चाल दिली आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी गाजलं. ते गाणं इतकं गाजलं की सगळे मनामध्ये ते गाणं गुणगुणत असत. आणि एका कार्यक्रमात पंडित भरत व्यास आणि मजरूह सुलतानपुरी समोरासमोर आले, तेव्हा पंडित भरत व्यास मजरूहांना म्हणाले, काय मजरूह साहेब, तुम्ही असं चुकीचं गाणं कसं लिहिलं? त्या पंडितजींच्या वाक्याने मजरूह चक्रावले. त्यांना काही कळे ना, चुकीचं गाणं लिहिलं कोणतं, माझ्या लक्षात येत नाही. त्यावर पंडित भरत व्यास म्हणले, मला माहिती आहे मजरूह दादा, तुमचं हिंदी आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व आहे. तुम्ही लिहिलेली गाणी मलाही खूप आवडतात, पण तुम्ही पवन दिवानी न माना हे गाणं लिहिलंय ते व्याकरणदृष्ट्या चुकीचं आहे, कारण पवन हा शब्द संस्कृत मधला आहे, तो हिंदीत तसाच वापरला जातो. पवन म्हणजे वारा, उर्दू मध्ये वाऱ्याला हवा शब्द वापरतात. आता पवन हा पुल्लिंगी आहे तर हवा शब्द वापरायला पाहिजे होता, पवन दिवाना म्हणायला पाहिजे होतं, पवन दिवानी कसं झालं? पवन हा शब्द पुल्लिंगी असल्याने दिवानी कशी झाली? त्यावर हे स्पष्टीकरण ऐकल्यावर मजरूह खूप ओशाळले. ते म्हणले, तोबा तोबा, माझ्याकडनं नकळत चूक झाली खरी, तुम्ही चूक दाखवून दिली, तुमचा मोठेपणा आहे, मी कसे आभार मानू, पुढे मी अशा चुका माझ्या हातून होणार नाही याची दक्षता घेईन. पण ऐकूया अतिशय गोड गाणं.

मजरू हे असे शायर होते, असे गीतकार होते की त्यांनी काही ठिकाणी चक्क मराठी शब्दाचा वापर केला. कदाचित मुंबईत राहिल्यामुळे आणि अनेक लोकांशी भेटल्यामुळे, अनेक शब्द ऐकल्यामुळे ते त्यांच्या डोक्यात आले. उदाहरणार्थ, मुखपे उडे काले केसरे किंवा तुझे देखू तो लागे ठेचरे, गोरिया कहा तेरा देसरे. ऐकूया आपण कारवा या चित्रपटातले.

साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला जवळजवळ 80 व्या वर्षी, पण शेवटपर्यंत त्यांच्या त्यांची गाणी त्यांच्या सोबत राहिली. आणि त्यांनी अनेक गझलांमध्ये अनेक गीतांमध्ये जे जीव ओतून काम केलंय ती गाणी अजरामर झाली. रहे ना रहे हम महका करेंगे, बनके कली बनके बहार बाधे सबा में, हे गाणं अजरामर ठरलेलं गाणं. लताबाई अजरामर झाल्या आणि मजरूह सुलतानपुरी अजरामर झाले. ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे अजरामर गीत.

0: श्रोते हो, मी सुषमा दाते आज पुण्यात आले आहे आणि अथश्रीमध्ये येऊन उमाताई परांजपे यांच्याशी बोलतीये. त्यांचं काम खूप मोठं आहे आणि त्यांचं क्षेत्र आहे पुनर्वसन. उमाताईंनी 1966 जीएस मेडिकल कॉलेजमधून फिजिओथेरपीचा कोर्स केला, त्यानंतर पुनर्वसनाच्या संदर्भात रिहॅबिलिटेशनचा कोर्स केला, मग अनेक हॉस्पिटल्समध्ये, वृद्धाश्रमामध्ये, अनाथ अपंग मुलांच्या सेंटरमध्ये पुनर्वसनाचं काम केलं. त्यांच्याकडनंच आपण सगळं जाणून घेणार आहोत पुनर्वसन म्हणजे काय. नमस्कार उमाताई.
1: नमस्कार सुषमाताई.
0: माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की पुनर्वसन म्हणजे काय हे जरा तुम्ही मला स्पष्ट करून सांगा आणि पुनर्वसनाची गरज समाजाला कधी आणि का वाटली तेही आम्हाला श्रोत्यांना सांगा.
1: त्याची व्याख्या अशी आहे, समाजात स्वतंत्रपणे जगण्याची क्षमता अपंगत्वासकट निर्माण करणं म्हणजे पुनर्वसन. म्हणजे असं नाही की प्रत्येक माणूस पूर्ण बरा होणार आहे, पण त्याच्या अपंगत्व सकट पण त्यांनी स्वाभिमानाने जगण्याची त्याची त्याला तयार करायचं.
0: बरोबर.
1: ह्याची खूप महत्वाची गरज सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जाणवली. कारण त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व प्रत्येक देशांमध्ये खूप प्रमाणात वाढलं आणि ते सुद्धा तरुण पिढीमध्ये वाढलं. असं त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे फार महत्वाचं कार्य होतं. त्यावेळेला अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन हा वेगळा कोर्स डॉक्टरांसाठी सुरू करण्यात आला. आणि त्याचा कोर्स चालू केला म्हणजे काय, त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे पॅरामेडिकल कोर्सेस किंवा पॅरामेडिकल मंडळी ह्यांची गरज होती. म्हणजे नुसत्या नर्सेस पुरेशा नव्हत्या. त्यामध्ये आता रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे हा एक मोठा अंब्रेला असतो, त्याच्या हाताखाली मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये फिजिकल मेडिसिन केलेले डॉक्टर असतात आणि त्यांच्या हाताखाली फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, प्रोस्थेटिक ऑर्थोटिक इंजिनियर, व्होकेशनल गायडन्स, सायकोलॉजिस्ट हे सगळे लोक लागतात.
0: अच्छा.
1: तेव्हा कार्य एकत्र पूर्ण करता येतं. आता मी थोडक्यात तुम्हाला हे कार्य कसं चालतं ते म्हणजे, एक पेशंट आपल्याकडे, एक मनुष्य अपंग असलेला मनुष्य आपल्याकडे आला तर त्याचं इव्हॅल्युएशन म्हणतात, त्याची पूर्ण क्षमता काय आहे ते बघण्याचं कार्य प्रत्येक डिपार्टमेंट करतं. आणि मग त्याचं सगळ्याच एकत्र जेव्हा पूर्ण होतं तेव्हा ते डॉक्टर संतांपुढे, म्हणजे डॉक्टर संत हे आपल्याकडचे रिहॅबिलिटेशनचे फादर ऑफ रिहॅबिलिटेशन म्हणून मानले जाणारे डॉक्टर होते, जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन आणि रिहॅबिलिटेशन मध्ये ते कार्यरत होते. मग त्यांच्या हाताखाली त्या पेशंटचा कम्प्लीट ट्रीटमेंट प्लॅन केला जातो. म्हणजे कसं की त्याला आपल्या पायावर उभं करण्यापासून, त्याला नोकरी लागण्यापासून, तो स्वतंत्रपणे जगायच्या लायकीचा होईपर्यंत.

0: बरोबर.
1: हा एक म्हणून ती अमरेला असावी लागते.
0: हा म्हणजे दुसऱ्या महायुद्धात सैनिक जे अपंग होऊन आले आणि त्यांची पुनर्वसनाची गरज, यातून हा सगळा प्रकार सुरू झाला जास्ती जोरात. आणि भारतात संतांनी ते आणलं. आणि तुम्हाला त्यांच्या हाताखाली किती वर्ष काम करता आलं?
1: 1955 साली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर हाजेली चालू झालं. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. आणि तेव्हा तिथे डॉक्टर संत त्याचे डायरेक्टर होते, पहिले डायरेक्टर. आणि त्यांच्या हाताखाली मी 1966 पासून 1975 पर्यंत काम, जवळजवळ 10 वर्ष काम त्यांच्या हाताखाली मी केलं. आणि त्या कामाचं महत्व असं होतं की रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग वेस्टर्न कंट्रीज मध्ये झालं होतं, पण ते आपल्याला उपयोगात आणायचं होतं आपल्या भारतात. आणि या दोन संस्कृतींमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे ते मोठं कार्य 20 वर्षात डॉक्टर संतांनी केलं की ते म्हणजे मॉडिफिकेशन, चेंजेस काय घडवावे लागतात. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते. ते म्हणजे असं की आपल्याकडे आता त्यांनी आर्टिफिशियल म्हणजे खोटे पाय बनवले, म्हणजे गुडघ्या खालचा खोटा पाय, गुडघ्याच्या वरचा खोटा पाय, हे सगळं झालं. पण तिकडे ते लोक बूट घालतात आणि आपल्याकडे तर घरात बूट बीट घालणं शक्यच नाही. मग तो जो पाय, खालचा पाय म्हणजे खोटा आणि त्याचा पाऊल, हे आता पण त्यावेळेला ते कसं करायचं, त्या शेतातल्या माणसाला ते चालणार नाही. मग तिथे असा एक रॉकर बॉटम द्यायला सुरुवात केली. तिथे बूट नव्हतात, तिथे पाऊल नव्हतंच, पण ते त्यांना जास्त पटलं किंवा आवडलं की ते धुवून त्यांना पुन्हा आपल्या घरात येऊन सुद्धा किंवा इव्हन मंदिरात जाणं सुद्धा सहज शक्य झालं. आणि म्हणून त्याच्या प्रकारचे पाय बनायला लागले.
0: म्हणजे आपल्या देशातल्या कंडिशन्सला उपयोगी असलेल्या गोष्टी बनवाव्या लागल्या. बरोबर,
1: करेक्ट, बनवाव्या लागल्या. आणि त्याच्यासाठी आणखी सुद्धा पुष्कळ बदल केले. जे गुडघ्याच्या वर कापलेला पाय होता त्याला गुडघ्यापाशीच तो संपवला. त्यामुळे त्या माणसाला खाली बसून, म्हणजे बाई असो किंवा पुरुष असो, शेतातलं काम असो किंवा घरकाम असो, हे सगळं खालीच असायचं. कधी सगळी कामं ते स्वतःच्या स्वतः करू शकायला लागले आणि त्यामुळे ते स्वतंत्रपणे जगू शकले.
0: होय होय.
1: आता आपण कॅलिपर देतो मुलांना पोलिओ आपल्याकडे खूप प्रमाणात होता पूर्वी. मग त्यांचा जो गुडघ्याचा गुडघा फक्त 90 डिग्रीच वाकायचा, पण आपल्याला उकडं बसायचं असायचं. मग तो जॉईंट आमच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मध्ये बदलला. आणि असा केला की ते खाली बसून सुद्धा त्या कॅलिपर घालून किंवा ती ब्रेस घालून ते भांडी घासणं, धुणी धुणं किंवा इतर कामं करणं, वेल्डिंग करायचं, फिटिंग हे सगळं ते करू शकायला लागले. अशा प्रकारचे चेंजेस झाले. व्हीलचेअर काय आपल्या खेडेगावात चालणं शक्यच नसतं, त्याऐवजी पाटला आला. आणि मला खात्री आहे तुम्ही सगळ्या लोकांनी पाटला पाहिलेला आहे. त्याच्यावरती ते ढकलून ढकलून आरामात जमिनीवरती जाऊ शकतात आणि आपली कामं करू शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारांनी तिथे कार्य सुरू झालं.
0: आणि
1: आपण विचाराल की हे वेगवेगळे डिपार्टमेंट एकत्र का? तर आपण समजा फिजिओथेरपिस्टला वाटलं की आपण ह्या मुलाला आता तो वॉकरवर चालायला लागला, त्याला काठ्या देऊन आपण चालतो करू. पण मग त्याला सायकोलॉजिस्ट सांगायचं की अरे त्याला तुम्हाला चालवायचं आहे, पण त्याला डावा हात आणि उजवा हात कळतच नाहीये, त्यामुळे तो ता कर्सेस घेऊन चालणार कसा? त्याला किती जमीन खोल आहे की काय आहे कळत नाहीये, त्याच्यावर तो धडपडू शकतो. मग त्याला वॉकर लागणं हे महत्वाचंच आहे. नंतर आम्ही म्हटलं एखाद्याला की आता हे एवढी मोठी ब्रेस आम्ही द्यायची का प्रत्येकाला, तर त्यामुळे म्हणायचं अरे खेड्यातली जरी माणसं असते, पोलिओ खूपच होता त्यावेळेला, तर खेड्यातली जरी माणसं त्याने चालायचा हक्क आहे, तर ते म्हणायचं की रिपेअर कोण करणार? तर डॉक्टर सांगणार म्हणजे काय काहीतरी जुगाड करतील ते रिपेअर करतील. ते म्हणाले 100 पैकी 10 लोक जरी चालायला लागली तर मला खूप समाधान, आपल्या सगळ्यांना खूप समाधान व्हायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, हळूहळू ह्या सगळे कोर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी सबंध भारतात चालू झाले.
0: कुठे कुठे सुरू झाले हे, कुठे संस्था या सुरू झाल्या?
1: म्हणजे वेलोरमध्ये एक लेप्रेसीसाठी म्हणून संस्था सुरू झाली, दिल्लीमध्ये संस्था सुरू झाली, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेप्रेसीसाठी येऊन आपल्या महाराष्ट्रात सुरू झालं. आणि ते कोर्सेस सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू झाले, मेडिकल कॉलेजेस मध्ये, ऑल ओव्हर इंडिया सुरू झाले. आणि हे प्रोसेसिस बनवणं हे सुद्धा सगळं ऑल इंडिया मध्ये सुरू झालं. त्यामुळे रिहॅबिलिटेशन हे फार सोपं होऊन जात नंतर.
0: हे
1: कोर्सेस होते, पण रिहॅबिलिटेशन सारखं सेंटर कुठेही नव्हतं. म्हणजे सगळे एकच राहून काम करतात. हे जे सेंटर होतं त्याचं पुढे त्या वेळेला
0: नव्हतं,
1: 1950 पुढे
0: बरोबर
1: 60-70 पर्यंत. आणि अशा प्रकारे या संस्थेचं काम चालू राहिलं.
0: हो हो. आणि त्यामुळे लोकांना खूप फायदा झाला की पुनर्वसनाचा अर्थच हा की प्रत्येकाला नीट जगण्याचा हक्क आहे, अधिकार आहे, आणि त्यातल्या त्यात त्याला इंडिपेंडेंट करण्याचा तो प्रयत्न आहे. आता पोलिओ तर दूर झालेला आहे, पण असे अनेक अजून अपंग लोक आहेत आणि अपंग संस्थांमधून किंवा वृद्धाश्रमामधून सुद्धा हे रिहॅबिलिटेशनचं कार्य सुरू झालं का?
1: हो, झालंय, सुरू झालेलं आहे. आणि ते वेगवेगळ्या प्रकारे सुरू झालं. त्याच्यामध्ये तीन ऑर्गनायझेशनची माहिती सांगते. एक म्हणजे नाट्य आणि फेलोशिप ऑफ द फिजिकली हँडिकॅप, या लोकांनी शेल्टर्ड वर्कशॉप काढली. स्त्री अपंग मुलं जाऊन काम करतात आणि त्यांना त्याचे पैसे मिळतात, पण त्यांची जी कपॅसिटी काम करायची ते इतर लोकांपेक्षा कमी असते. त्यांनी सर्व वर्कशॉप सुरू केले. आणि स्पास्टिक सोसायटी ऑफ इंडिया म्हणून डॉक्टर मिठू अलूर यांनी चालू केली. त्याच्यामध्ये हा मुलांना शिक्षण, मल्टिपल हँडिकॅप्स असते म्हणजे बुद्धी पण कमी आहे, हातापायचे हालचाल कमी आहे, तर अशा लोकांसाठी वेगळी शाळा आणि त्यांना त्या टीचर्सना ट्रेनिंग, ह्या दोन्ही गोष्टी सुरू झाल्या. आणि हे सगळीकडे पसरलं नंतर हळूहळू, जे म्हणजे दिल्लीमध्ये सुरू झालं, साऊथ मध्ये सुरू झालं, सगळीकडे सुरू झालं. हे
0: इव्हन
1: कर्नाटकामध्ये सुरू झालं.
0: म्हणजे अशा अनेक संस्थांमधनं आजच्या तरुणांनाही शिक्षण घेऊन या संदर्भात काम करता येऊ शकेल.
1: हो, जरूर करता येऊ शकेल.
0: आणि तुम्हाला हे अपंगत्व असलेली लहान मुलं किंवा वृद्ध माणसं यांच्याबरोबर काम करताना काही अडचणी आल्या का? अडचणी म्हणजे काही प्रश्न जाणवले का?
1: नाही, प्रश्न जाणवले म्हणजे काय व्हायचं की मुख्य म्हणजे लक्षात आलं की आपल्याला सुद्धा काउन्सिलिंग करावं लागतं, जे फक्त सायकोलॉजिस्टच करतात असं नाही.
0: हो,
1: आम्हाला सुद्धा काउन्सिलिंग कशा प्रकारे करेल का? त्या आईला कुठेतरी गिल्टी वाटत असतं, मग आता मी आणि तिला असं वाटतं की मी ह्याच्यासाठी सतत सगळा वेळ द्यावा, म्हणजे तुम्हाला ते शक्य होणार नाही. तुम्ही तुमच्या घरातलं बघू, ते आमच्या लक्षात आलं, ते म्हणायचे की तुम्ही म्हणालाय 3 व्यायाम करून घ्या, पण नाही जमत. आमच्याही लक्षात आलं, त्याच्यातनं आम्ही शिकलो की बाई घरातल्या घरातली सगळी कामं करायचीत शिवाय, म्हणजे आम्ही आमचा तो पॅटर्न बदलला पूर्णपणे. आणि त्यांना जमे त्या प्रकारातच त्यांना घरी घरचे व्यायाम करायला शिकवायला लागलो, किंवा त्या मुलाची काळजी कशी घ्यायची शिकवायला लागलो. आणि त्याचा फायदा होतो आता. आणि आपल्याला असं वाटतं की ती मुलं किंवा ते पेरेंट कोऑपरेट करतील का? त्यांचं कोऑपरेशन पूर्णपणे असतं. वृद्धांच्या मध्ये सुद्धा त्यांना काही झालं तरी कोणावर अवलंबून राहायची इच्छा नसते. तर त्यामुळे त्यांना अशी इच्छा असते की आपण काही करू, आपल्या अपंगत्वासकट ह्या लोक जर आपल्याला शिकवायला तयार आहे तर आपण शिकणं हे महत्वाचं आहे, त्यांना पटतं.
0: बरोबर.
1: आणि पूर्णपणे आम्हाला कोऑपरेशन देतात.
0: या शिक्षणामध्ये सातत्य हे फार महत्वाचं आहे. तर ते सातत्य राहण्यासाठी तुम्हाला आणि तिकडनं त्यांनी असे दोघांनी प्रयत्न करण्याची गरज आहे ना?
1: हो, अगदी.
0: हा, आणि मग त्याच्यावरती त्याचा रिझल्टही मिळतो आणि मग तुम्हाला त्याचं खूप समाधान मिळतं.
1: आणि मला अजून एक सांगायचं की समाजामध्ये सुद्धा त्याची नितांत गरज आहे. आता इतकी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंटची हॉस्पिटल्स आहेत, म्युनिसिपॅलिटीची आहेत, त्याच्यामध्ये मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी एक रिहॅबिलिटेशन युनिट असायला पाहिजे.
0: तुम्ही हा विचार फार चांगला मांडलात की प्रत्येक प्रायव्हेट आणि मोठ्या हॉस्पिटलला एक रिहॅबिलिटेशन सेंटर हवं, जिथे सगळे जाऊन गायडन्स घेऊ शकतात आणि ट्रीटमेंट घेऊ शकतात. फार मोठा विचार मांडला.
1: हा, पहिला युनिट मी पाहिलं होतं तर TDS सेंटरमध्ये डॉक्टर AN पंडित यांनी पिडियाट्रिक्स साठी काढलेलं होतं. आणि तिथे पण मी 5 काम केलेलं होतं. आणि नंतर हळूहळू आता सुरुवात झालेलीच आहे, पण ही जी मोठी आपले कॉलेजेस आहेत आणि त्याच्याबरोबर ही हॉस्पिटल्स आहेत, तिथे सुद्धा सगळी रिहॅबिलिटेशन सेंटर पाहिजेच आहेत. तसं एक युनिट असणं
0: हे
1: फार महत्वाचं आहे. हा एक मुद्दा. आता हे झालं हॉस्पिटल्स आणि ह्याच्याबद्दलचं बरं, पण समाजामध्ये ज्या इतर गोष्टी आपल्याला, आता कोणाला शॉपिंगला जायचंय, कोणाला प्रवास करायचा आहे, तर अशांसाठी ट्रेन्समध्ये किंवा मोठ्या मोठ्या बस स्टँडवरती अपंगांसाठी आता हळूहळू सुरुवात झाली, त्याची जाणीव झालेली आहे. पण ते जास्त जोराने सुरू व्हावं आणि प्रत्येक, आणि ते तर सोसायटीमध्ये गेलो नातोच्या सोसायटीमध्ये, तर तिथे सुद्धा एक जरी पायरी असली, एक पायरी जरी असली तरी त्याला धरायला पाहिजे शेजारी बार पाहिजेच.
0: बरोबर.
1: नाही तर अगदी तरुण माणसाकडे जरी काठ्या असल्या दोन तर त्याला काय ते उड्या मारून करता येत नाही त्या दोन पायऱ्या सुद्धा.
0: खरंय खरंय.
1: आपण विचार करायला पाहिजे.
0: आणि आता इतक्या नवीन गृहरचना होत आहेत त्यासाठी हा विचार फार महत्वाचा आहे की एखादा वृद्ध एखादा अपंग जरी आपल्या सोसायटीत आला तरी त्याला नीटपणे चढता यावं उतरता यावं या दृष्टिकोनातून सोय केली पाहिजे.
1: आणि त्याच्याशिवाय अजून एक सांगते म्हणजे दुकानात वेगवेगळ्या
0: होय
1: तिथं पण सोयी नसतात. तिथे दोन चार पायऱ्या असतात ते उंच पायऱ्या असतात त्याला धरायला काही नसतं बाजूला.
0: हो
1: असं चालणार नाही. किंवा त्या मोठ्या मोठ्या मॉल्स मध्ये सुद्धा तिकडे त्यांनी व्हीलचेअरची प्रोव्हिजन करायला पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: अगदी काही वृद्धांना खरेदी करायला यायचं असतं पण आणि ती इलेक्ट्रिकल व्हीलचेअर पण आता अगदी आरामात मिळतात.
0: होय.
1: तुम्ही ते स्वतःची स्वतः जाऊन खरेदी करून येऊ शकतात. त्याच्यासाठी वाटल्यास त्यांनी काही चार्जेस ठेवावे पण ह्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्या.
0: आता हळूहळू उपलब्ध होतील आणि तुमच्या ह्या बोलण्यामुळे नक्कीच तो अवेअरनेस समाजामध्ये तयार होईल म्हणून तुमच्या मुलाखतीचं फार महत्व वाटलं. उमाताई आज तुम्ही आलात आणि आपण इथे बोललो एकत्र बसून फार छान वाटलं आणि असंच तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
1: आणि मला पण आपले आभार मानावेसे वाटतात की हे जे काही मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल धन्यवाद.
0: कारण खूप तुमच्याकडे खूप सांगण्यासारखं आहे. तुमचं कार्यही खूप मोठं आहे तरी तुम्ही ते थोडक्यात खरंच खूप सुंदर रीतीने मांडलं आणि खूप चांगला संदेश दिलात की समाजामध्ये ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजेत आणि अपंगांची सोय त्यामुळे झाली पाहिजे. मी आहे सुषमा दाते. आज पुण्यातील अथश्रीमध्ये उमाताई परांजपे यांची मुलाखत घेतली. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वारी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते बाळा मला समजून घेशील ना या विषयावर. माझ्याशी कोण बोलतं आहे ते तुम्हीच समजून घ्या. रात्रीची शांत वेळ, शहरातली वर्दळ आता कमी झाली होती. रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले होते. कधी कधी रात्रीची शांत वेळ मला फिरण्यासाठी योग्य वाटते. बऱ्याच वेळा मी या गोदावरीच्या काठावर येऊन बसतो. गोदामय्या शांतपणे वाहत असते. तिच्या पात्रामध्ये दिव्यांचं छान प्रतिबिंब पडलेलं असतं. आजूबाजूला असणाऱ्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर गोदामय्याचं हे रूप मला विलक्षण भावतं. दिवसभर तिच्या काठाशी वर्दळ असते. भाविक येतात, व्यापारी येतात, श्रीमंत गरीब लहान थोर सारे सारे गोदामाईचा आश्रय घेतात, पण रात्री आपापल्या मुक्कामी निघून जातात. गोदामाई काही म्हणत नाही, पण रात्रीच्या शांत वेळी तिच्या तीरावर जाऊन बसावं. ती यावेळी निवांत असते. दिवसा तिला काही बोलावसं वाटत असलं तरी रात्रीच्या वेळी मात्र ती आपलं मन मोकळं करते. असंच मी तिच्या कुशीत जाऊन बसलो. अंमळ थंडीच होती, पण तिच्याजवळ बसलं की सगळं काही विसरायला होतं. माई म्हणाली, आलास, ये बैस जरा, तुला खूप काही सांगायचं आहे. पण त्याआधी तिकडे पलीकडे माझी सखी उभी आहे. आम्ही दिसायला वेगवेगळे असलो तरी तिचा आणि माझा आत्मा एकच आहे. तू माझ्याकडे जसं हक्कानं येतोस ना, तसं तिच्याकडेही जा. तिची थोडी विचारपूस कर, मग पुन्हा तुझ्याशी बोलायला मी आहेच. मी म्हटलं, माई तू काळजी नको करूस, मी जातो लगेच तिच्याकडे आणि तिला काय हवं नको ते पाहतो. मी गेलो. खरंच एक भरजरी वस्त्र लेऊन एक कुलीन घरंदाज स्त्री उभी होती. कपाळावर कुंकवाचा टिळा होता. मुद्रेवर न लपणारं विलक्षण तेज होतं. मी तिला प्रणिपात केला. म्हटलं, गोदामय्यानं मला पाठवलं आहे तुमच्याकडे. कोण आहात आपण? मी आपल्याला काही मदत करू शकतो का? क्षणभर ती माऊली स्तब्ध होती. मग म्हणाली, अरे असं परक्यासारखं नको बोलूस रे, मी तुझी आईच आहे. एका आईनं तुला जन्म दिला, मी तुला शब्द दिले, भाषा दिली. आपण शेतामध्ये धान्य पेरतो आणि नंतर त्या अनेक पटीने परत मिळतं, तशी लहानपणापासून तुझ्या अंतरात मी शब्दांची पेरणी केली. ती भाषेच्या रूपानं तुझ्या लेखणीतून वाणीतून प्रकट झाली. आता तरी लक्षात आलं ना की मी कोण आहे ते? होय माते, तू तर माझी माय, माय मराठी. मला लक्षातच आलं नाही आधी, मला क्षमा कर. असू दे लेकरा, चालायचंच, तुझा काही दोष नाही त्यात. पण माते मला सांग, तू आता
इथे कशी काय? अरे, तुझ्या लक्षात नाही आलं का, 2-3 दिवस इथे साहित्य संमेलन होतं ना, म्हणून आले होते खूप आशेनं. अच्छा, पण माते मला सांग, तुझी ही अवस्था अशी अवस्था कशानं झाली ग? तुझ्या अंगावरचा हा भरजरी शालू कशानं ग फाटला? माये, तू तर श्रीमंत धनवान, तुला कशाचीच कमी नाही. माझ्या ज्ञानोबा माऊलींना तर तुझा केवढा अभिमान. संस्कृतमधली गीता त्यांनी तुझ्या रूपानं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. माझी ज्ञानोबा माऊली म्हणाली, माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. खरंच माऊलींच्या शब्दाशब्दातून अमृताचे थेंब ठिपकत होते. म्हणूनच माऊलींनी तो वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वरीनंतर अमृतानुभव लिहिला. माऊलींनी सांगितलेल्या गीतेवरील टीका ज्ञानेश्वरी ऐकताना श्रोत्यांनी जे श्रवणसुख अनुभवलं त्याला तोड नाही, उपमा नाही, जणू सर्वांगाचे कान झाले. पुढं तुकोबांनी अभंग लिहिले, त्याची गाथा झाली. तुकोबांच्या मनाला भिडणाऱ्या तरल अशा अभंगांनी इंद्रायणीसारखं मराठी मनाला भिजवून चिंब केलं. समर्थ रामदासांनी दासबोध सांगितला, मनाचे श्लोक सांगून मनाला बोध केला. शिवरायांना जाणता राजा, श्रीमंत योगी, सामर्थ्यवंत, वरदवंत, कीर्तिवंत अशी विविध सार्थ विशेषणं लावून तुझ्या श्रीमंतीचा प्रत्यय आणून दिला. संत नामदेव, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई अशा कितीतरी संतांनी तुझं वैभव वाढवलं. आमची निरक्षर असलेली बहिणाबाई इतकं सुंदर काव्य बोलली की भल्याभल्याने तोंडात बोटं घातली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान तर काय सांगावं. त्यांच्या शब्दात सांगायचं तर तू म्हणजे स्वातंत्र्य देवतेसारखीच आहेस. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्यही तूची. या ओळी तुला सुद्धा लागू होतात. गदी माडगुळकर, मंगेश पाडगावकर, भारा तांबे, बाभ बोरकर, शांता शेळके यासारखे कवी, लोकमान्य टिळक, लोकहितवादी विष्णुशास्त्री चिपळूणकर, आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, राम गणेश गडकरी यांच्यासारख्या अनेक दिग्गज लेखकांनी तुझ्या अंगावर विविध रूपांचा साज चढवला. कविवर्य कुसुमाग्रज, वी स खांडेकर, विंदा करंदीकर यांनी तर मराठी साहित्यात जी भाषेची समृद्धी श्रीमंती आणली त्यामुळे साहित्य अकादमीला तुझी दखल घ्यावीच लागली. आपले कुसुमाग्रज तर मराठी मातीबद्दल बोलताना म्हणाले, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा. माते, काय बोलू, किती बोलू आणि कसं सांगू असं होतंय मला, आणि तरीही तुझी आज अशी अवस्था. बाळा, तू म्हणतोस ते सगळं बरोबर आहे रे, पण या सगळ्या पूर्वसुरींच्या गाथा आपण किती दिवस गाणार? आता आपण काय करतो ते अधिक महत्त्वाचं नाही का? आणखी काही दिवस जर माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी अवस्था तू कल्पनाही करू शकत नाहीस अशी होईल. अर्थात सुदैवानं मला माझ्या सुपुत्रांकडून आशा आहे, चांगले दिवस बघायला मिळतील याची खात्री आहे, पण त्यासाठी
तुम्हाला हातपाय हलवावे लागतील रे. तू बघतोस ना की शाळांमधून दिवसेंदिवस मराठी भाषा हद्दपार होताना दिसते. आवश्यक भाषा म्हणून काही शाळा नाईलाजानं शिकवतात ती. मराठी माध्यमातून शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. हिंदी इंग्रजी या भाषांबद्दल माझ्या मनात आकस नाही रे, पण लहानपणी मुलांना वाढीसाठी आईचं दूधच चांगलं असतं नाही का? लहानपणी मुलाला आईचं दूध मिळालं तर त्याचा शारीरिक बौद्धिक विकास निकोप होतो. साहित्य संमेलनात माझ्या वाढीसाठी खूप काही प्रयत्न होतील अशी मनात आशा ठेवून मी आलो होते. तशी माझी अगदीच निराशा झाली नाही, पण कसं होतं ना, घरात मुलाचं लग्न झालं, सून आली की आईची तशी उपेक्षाच होते. तिला आई आई असं म्हटलं जातं, पण घरात होणाऱ्या निर्णयात तिचा फारसा विचार घेतला जात नाही. तसंच काहीसं माझं झालं आहे. माझी एक खंत आहे, सांगू का? होय माते, सांग ना, मलाही जाणून घ्यायचं आहे. अरे, दरवर्षी ही साहित्य संमेलनं जी भरवली जातात ना, ती चांगलीच गोष्ट आहे, पण माझा जो वाचक आहे, साहित्याचा आस्वाद घेणारा रसिक आहे, त्याचा विचार कोणी करतं का? मंडळाचे पदाधिकारी आणि राजकीय नेते जसं ठरवतील तसंच संमेलनाचं स्वरूप असतं. सामान्य माणसांचा विचार कुठे असतो त्यात? मला राजकीय नेत्यांचं वावडं नाही, त्यांनी साहित्य संमेलनात जरूर यावं, पण केवळ एक रसिक म्हणून. व्यासपीठावर सारस्वतांचीच मांदियाळी असावी, संमेलनाची दिशा त्यांनीच ठरवावी. अरे, तुम्ही सगळ्या रसिक वाचकांनी ठरवलं ना, तर राजकीय नेत्यांची आर्थिक मदत घेण्याची गरजच पडणार नाही. मला ते आवडतही नाही, कारण मग मूळ मुद्दे बाजूला राहतात, किरकोळ कारणांवरून हेवेदावे धुसफूस सुरू होते, आरोप होतात, संमेलनाला गालबोट लागतं. तुला म्हणून सांगते, जेव्हा व्यासपीठावर कार्यक्रम सुरू होतो ना, तेव्हा मी व्यासपीठावर नव्हतेच, तुमच्यामध्ये पण बसलेले नव्हते, मी उभे होते एका कोपऱ्यात, आणि कोपऱ्यात उभे असलेल्या व्यक्तीकडे कोणाचं लक्ष जातं? उत्सव माझा, माझ्या नावानं सगळं, पण उपेक्षित मीच. तू जे मघाशी विचारलंस ना की हा भरजरी शालू कशानं फाटला, त्याचं कारण आता तुझ्या लक्षात आलं असेल. नाही म्हणायला मला एका गोष्टीचा आनंद झाला, मराठी वाचकांचा टक्का वाढल्यासारखा मला दिसतो, कारण ग्रंथ विक्री विक्रमी झाली. अनेक नवोदित कवी लेखक नवनवीन साहित्य लिहून मोलाची भर घालता आहेत, पण तरीही मला वाटतं की अजून उत्तमोत्तम कसदार साहित्य निर्माण व्हावं, त्या साहित्याच्या वाचनानं नवीन पिढ्या समृद्ध व्हाव्यात. हे साहित्य संस्कार देणारं असावं, जगणं शिकवणारं असावं, सामान्य माणसांच्या आयुष्याशी निगडीत गोष्टींची चर्चा साहित्यात व्हावी, त्याला त्यापासून मार्गदर्शन मिळावं. सामान्य रसिक वाचक केंद्रस्थानी ठेवून लेखक कवींनी लिहितं व्हावं. मराठी मातीत जन्मलेले अनेक सुपुत्र अनेक उच्च पदांवर काम करतायत, कोणी शास्त्रज्ञ, कोणी प्राध्यापक, कोणी डॉक्टर असे आहेत, पण यातली बरीचशी मंडळी इंग्रजीत लेखन करण्यात धन्यता मानतात. त्यांनी आपले विचार सर्वसामान्यांसाठी मराठीत मांडले पाहिजेत. अरे, शासनाकडून मला फार अपेक्षा नाहीत रे, माझ्या अपेक्षा तुमच्यासारख्याच
माझ्या सुपुत्रांकडून आहेत. वाचक, लेखक, कवी यांनी मला समृद्ध करावं ही माझी अपेक्षा. साहित्य संमेलनं व्हावीत ती तुम्हा सगळ्या रसिक वाचक लेखकांच्या बळावर असं मला वाटतं. त्यात उत्स्फूर्तताही हवी. बळजबरीचा रामराम नको. बाळा, माझ्या मनातलं सगळं सांगितलं तुला. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण सगळं सांगण्यातही अर्थ नसतो ना. समोरच्या व्यक्तीनं सुद्धा समजून घेतलं पाहिजे, तरच सांगण्याला बोलण्याला काही अर्थ उरतो. बाळा, घेशील ना मला समजून? तिचे डोळे पाणावले होते, उरात हुंदका दाटून आला होता. मी तिच्या चरणांना वाकून स्पर्श केला. माझ्याजवळही आता शब्द नव्हते. मी फक्त एवढंच म्हटलं, आई. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हण. तिचा मोरपिशी हात पाठीवरून फिरला. काय नव्हतं त्या स्पर्शात? ज्ञानोबा, तुकोबा, सावरकर, कुसुमाग्रज आदी सर्व मराठी सारस्वतांचे आशीर्वाद त्या स्पर्शात सामावले होते. मी भारावून वर पाहिलं तर माऊली अदृश्य झाली होती. गोदामाई शांततेत वाहत होती. माईला मनोमन नमस्कार केला. तिची मूक संमती घेऊन मार्गस्थ झालो. आता दिव्यांनी रस्ते उजळले होते आणि तारकांनी आकाश. मंडळी, मला खात्री आहे की आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.